सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे बुधवार, भारतीय सौर 28 श्रावण शक 1948, दिनांक 19 ऑगस्ट 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत मंगलवाद्याने।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आणि सामाजिक तणाव असल्यास समाजात शांतता निर्माण होऊ शकत नाही. बंधुता म्हणजे आपण सर्व एकाच समाजाचे घटक आहोत ही भावना यात व्यक्तीचा सामाजिक किंवा सांस्कृतिक भिन्नतेपेक्षा मानवी समानतेला महत्व दिले जाते. बंधुतेचा आधार परस्पर आदर आणि सहकार्य आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, संकटाच्या काळात मदत करणे आणि सामाजिक हितासाठी एकत्र येणे हे बंधुतेचे व्यवहार आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध धर्म, जाती, भाषा, संस्कृती आणि परंपरा येथे अस्तित्वात आहेत. या विविधतेमध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बंधुतेची आवश्यकता आहे. जातीयवाद, धार्मिक दोष, प्रादेशिकता, भाषिक संघर्ष आणि सामाजिक भेदभाव यावर मात करण्यासाठी बंधुतेची भावना महत्वाची ठरते. विविधतेचा आदर करत एकात्मतेने जगणे हे बंधुतेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. बंधुतेमुळे दुर्बल आणि वंचित घटकाप्रती संवेदनशीलता निर्माण होते. समाजातील श्रीमंत आणि गरीब, उच्च आणि निम्न, शहरी आणि ग्रामीण अशा विविध घटकांमध्ये मानवी नाते निर्माण करण्यासाठी बंधुता आवश्यक आहे. बंधुतेच्या भावनेतून सामाजिक भेदभाव कमी करण्यास मदत होते. परस्पर सहकार्यामुळे सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टाला बळ मिळते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बंधुता अत्यावश्यक आहे. देशातील नागरिकांनी आपापल्या भिन्न ओळखीचा आदर राखून राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्यास सामाजिक ऐक्य निर्माण होते. संकट काळात एकमेकांना मदत करणे, सार्वजनिक हितासाठी सहकार्य करणे आणि सामाजिक शांतता राखणे हे राष्ट्रीय बंधुतेची उदाहरणे आहेत. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात व्यक्तिवाद वाढत आहे. सामाजिक माध्यमामुळे संवाद वाढला आहे, तरी प्रत्यक्ष सामाजिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मानवी संवेदना, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी टिकवण्यासाठी बंधुता आवश्यक आहे. बंधुता ही समाजाला जोडणारी भावनिक आणि नैतिक शक्ती आहे. समता आणि स्वातंत्र्याला सामाजिक आधार देण्यासाठी बंधुता आवश्यक आहे. विविधतेचा आदर, परस्पर सहकार्य, मानवतावादी दृष्टिकोन आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा विकास बंधुतेमुळे होतो. म्हणून लोकशाही समाजाच्या स्थैर्यासाठी बंधुता हे अत्यंत महत्वाचे मूल्य आहे.
1: बंधुता याविषयी प्राचार्य गजानन सोनकांबळे यांचे विचार आताच आपण ऐकलेत. हे विचार चिंतन या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले आहेत.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 होत आहेत. सुरू करूयात आजचा आपला सुश्राव्य भक्तिसंगीताचा कार्यक्रम. ईश्वराच्या आराधनेने आणि भक्तिभावाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यासाठी ऐकूयात आजच्या या सत्रातील पहिली भक्तिरचना. गायक आहेत पंडित उल्हास काशाळकर, गीतकार अरविंद आगाशे आणि संगीतकार आशुतोष कुलकर्णी.

पंडित उल्हास काशाळकर यांच्या स्वरातील सुरेल भक्तिरचना आपण ऐकत होतात. कार्यक्रमाचा हा भक्तिमय प्रवास पुढे नेत आता आपण विघ्नहर्त्या गणरायाची आराधना करणार आहोत. ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत, गायिका आणि संगीतकार संजीवनी भेलांडे.

संजीवनी भिलांडे यांच्या सुमधुर स्वरातील गणेश वंदनेनंतर आता वळूयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एका विचारप्रवर्तक आणि भावपूर्ण रचनेकडे. गायक आहेत अजित कडकडे आणि संगीतकार आहेत विलास पाटील.

अजित कडकडे यांच्या भारदस्त स्वरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुंदर रचना आताच आपण ऐकलीत. भक्तिसंगीत या कार्यक्रमातील आजची शेवटची रचना भगवान बुद्धांच्या धम्म विचारांना समर्पित आहे. ऐकूयात गोविंद माशाळकर आणि सहकारिणी गार्डी गौतम सुत्रावे यांची रचना, संगीतकार मधुकर पाठक.

गोविंद माशाळकर आणि सहकारिणी गायलेल्या या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 पण ऐकाल कृषी सल्ला हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रोप वाटिकेसाठी सब टेस्ट मिक्सर या विषयीचा भाग दुसरा पण ऐकाल. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरणविषयक कार्यक्रम. 6:55 आपण ऐकाल दिनविशेष. 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. सकाळी 8 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझलांचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 9 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 गीतगुंजन या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. भाग असेल 64. सकाळी 10:45 लोकजागर या नवसाक्षरांसाठीच्या कार्यक्रमात राम कांबळे यांचं काव्यवाचन आपण ऐकाल. सकाळी 11 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण घ्याल. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 1 रात्री 11 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 मराठी प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम, रात्री 11 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी समाचार आम्ही सहक्षेपित करू. तसेच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा समाचार संध्या हा हिंदी बातमीपत्रांचा कार्यक्रम आम्ही 8:45 सहक्षेपित करू. दरम्यान 7:30 आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आपण ऐकाल आमचं शेत आमचं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. यामध्ये कापूस पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी गणेश वाघोळे तालुका कृषी पर्यवेक्षक यांची बालाजी गवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तर हे त्यांचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात ऐकूयात रोपवाटिकेसाठी सब स्ट्रेट मिक्सर या विषयीचा भाग 2.
1: नमस्कार मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया रोपवाटिकेसाठी सबस्ट्रेट मिक्सर याविषयीची माहिती. मंडळी, याची तांत्रिक वैशिष्ट्येही आहेत. 200 ते 4000 लिटर प्रति बॅच याची क्षमता आहे. अश्वशक्ती अर्थात पॉवर 3 HP ते 10 HP अर्थात 3-phase इलेक्ट्रिक मोटर. याचं साहित्य अर्थात मटेरियल जे आहे गंजरोधक स्टेनलेस स्टील अर्थात SS-304 किंवा प्लास्टिक रंग दिलेल्या मृदू लोखंडी साहित्य अर्थात फेव्ही ड्युटी माइल्ड स्टील इपॉक्सी कोटेड. सुरक्षा सेन्सर्स देखील आहेत. हे मिक्सरचे झाकण उघडे असताना मोटर आपोआप बंद होणारे सेफ्टी लिमिट स्विचेस आहेत. मिक्सरची योग्य क्षमता निवडणं. रोपवाटिकेत गरजेपेक्षा खूप मोठा मिक्सर घेतल्यास विजेचा आणि भांडवलाचा अपव्यय होतो, तर लहान मिक्सर घेतल्यास कामाचा वेग मंदावतो. म्हणूनच रोजच्या प्रोट्रेप उत्पादनानुसार सबस्ट्रेट मिक्सरची योग्य क्षमता निवडणं अत्यंत महत्वाचं असतं.

0: मंडळी सबस्टेट क्षमता काढण्याचे गणिताचे सूत्र आहे. मिक्सरची आवश्यकता क्षमता अर्थात लिटरमध्ये काढण्यासाठी या तीन टप्प्यांमध्ये हे सूत्र वापरले जाते. एक बॅच पूर्ण होण्यासाठी साहित्य भरणं अधिक 3 मिनिटं मिक्सिंग अधिक रिकामे करणं साधारणपणे 10 ते 15 मिनिटं लागतात. म्हणजेच एका तासात मिक्सरच्या 4 बॅचेस सहज पूर्ण होतात. रोजचे उत्पादन लक्ष 5000 प्रोट्री प्रतिदिवस अर्थात 98 कप्प्यांचे. एक ट्रेची क्षमता एक प्रोट्री भरण्यासाठी साधारण 1.3 लिटर सबस्ट्री अर्थात कोकोपीट मिश्रण लागतं. कामाची वेळ दिवसभरात 6 तास प्रत्यक्ष मिक्सिंगचं काम चालतं. टप्पा एक रोज लागणारा एकूण सबस्ट्री काढावा 5000 × 1.3 = 6500. टप्पा दोन तासाला लागणारा ट्रे सबस्ट्री काढावा 6500 × 6 = 1083.3. टप्पा तीन मिक्सरची प्रति बॅच क्षमता काढणं. जर एका तासात 4 बॅचेस मानल्या तर 1083.3 × 4 = 270.8 लिटर. सुरक्षित गुणांक अर्थात सेफ्टी फॅक्टर गणितानुसार 270 लिटर क्षमतेचा मिक्सर आवश्यक ठरत आहे. परंतु प्रत्यक्षात मिक्सर 100% पूर्ण भरून चालवला जात नाही. परलाईट आणि कोकोपीट व्यवस्थित हवेत उधळले जाऊन मिसळण्यासाठी मिक्सरच्या हॉपरमध्ये 20% ते 25% मोकळी जागा ठेवावी लागते. 270.8 × 1.25 = 338.5 लिटर. निष्कर्ष 5000 ट्रे दररोज भरण्यासाठी 350 ते 400 लिटर क्षमतेचा अर्थात 0.35 ते 0.4 मीटर सबस्टेट मिक्सर्स निवडणं सर्वात योग्य ठरेल. मिक्सर निवडताना विचारात घ्यावयाच्या तांत्रिक गोष्टी. ट्रेचा प्रकार 50 सेल ट्रेला जास्त सबस्टेट लागते अर्थात 2.5 लिटर प्रति ट्रे तर 202 सेल ट्रेला कमी सबस्टेट लागते अर्थात 0.8 लिटर प्रति ट्रे. त्यामुळं आपल्या रोपवाटिकेत जास्त वापरल्या जाणाऱ्या ट्रेनुसार गणित काढावं. मोटरची ताकद कोकोपीटमध्ये पाणी मिसळल्यानंतर त्याचं वजन वाढतं. 250 ते 400 लिटरच्या मिक्सरसाठी किमान 3 HP ते 5 HP ची गिअर मोटर असावी. त्यामुळं मोटरवर लोड येणार नाही. भविष्यातील विस्तार. मिक्सर निवडताना सध्याच्या क्षमतेपेक्षा 20 ते 30% जास्त क्षमतेचा निवडणं फायदेशीर ठरतं. त्यामुळं भविष्यात उत्पादन वाढल्यास नवीन मिक्सर घ्यावा लागणार नाही.
1: रोपवाटिकेसाठी सबस्ट्रेट मिक्सर याचा भाग दुसरा आपण ऐकलात कृषी सल्ला या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं

एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणं विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात, कारण दोन

0: याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच गोख जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते, त्यामुळे होमिओपॅथी मन शांती आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव राग अपराधाच्या भावना भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच, त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते, तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो. आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोते हो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद

0: 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय. केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही, तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिक्रिया न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा, ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही, तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. ऐकूयात दिनविशेष. सुरुवातीला आजचा सुविचार. जीवनातील सुख आर्थिक स्थितीवर नव्हे तर उच्च विचारांवर अवलंबून असते. आता आजचे दिनविशेष. आज आहे 19 ऑगस्ट. फ्रेंच गणित तज्ज्ञ पास्कलचा स्मृतिदिन. 1962 साली त्यांचा मृत्यू झाला. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटचा आज स्मृतिदिन. 1819 साली त्यांचा मृत्यू झाला. प्रसिद्ध हिंदी लेखक हजारी प्रसाद द्विवेदी यांचा आज जन्मदिन. 1907 साली त्यांचा जन्म झाला. विमान संशोधक ऑर्लिव्ह राईट यांचा आज जन्मदिन. 1871 साली त्यांचा जन्म झाला. प्रख्यात मराठी अभिनेता मास्टर विनायक यांचा आज स्मृतिदिन. 1947 साली त्यांचा मृत्यू झाला. संत सेना महाराज यांचा आज स्मृतिदिन. तसेच भारताचे 9वे राष्ट्रपती डॉ शंकरदयाल शर्मा यांचा आज जन्मदिन. हृदयाचे दिनविशेष.
2: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक

0: क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ज्ञ.
3: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
4: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
6: मूळव्याध, भगंदर, फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
8: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
3: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
8: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
3: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
8: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
9: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
10: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची.
11: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण पाहण्याकरता आज सकाळचे 7 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 18 28.
1: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
3: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड, माने नेत्रालय नांदेड शिवाजीनगर येथे माझा दवाखाना आहे. आजचा विषय आहे ड्राय सिंड्रोम, म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार. तर बरेच रुग्णांचे प्रश्न असतात, ड्राय सिंड्रोम म्हणजे काय, तो नेमका काय आजार आहे, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत. तर ड्राय सिंड्रोम म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार म्हणजे डोळ्यांच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात किंवा योग्य दर्जाचे अश्रू तयार न होणे किंवा तयार झालेले अश्रू खूप लवकर वाफ होऊन उडून जाणे किंवा निघून जाणे, याला ड्राय आय सिंड्रोम किंवा डोळ्याच्या कोरडेपणाचा आजार असे म्हणतात. अश्रू हे फक्त रडण्यासाठी नसतात, तर ते डोळ्यांना ओलावा देतात, संसर्गापासून संरक्षण करतात आणि दृष्टी स्पष्ट ठेवण्यात मदत करतात. ड्राय

0: म्हणजे डोळ्याचा कोरडेपणा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाढते वय, मोबाईल किंवा संगणकाचा अतिवापर, एसीमध्ये जास्त वेळ राहणे, धूर आणि प्रदूषण, काही औषधांचे दुष्परिणाम, मधुमेह, थायरॉइड आणि संधिवात यांसारखे आजार, तसेच काही व्यक्तीमध्ये अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथीचे कार्य कमी होणे हे आहे. अजून काही श्रोत्यांचा प्रश्न असतो की ड्राय आयची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तर ड्रायरची अनेकदा सुरुवात किरकोळ लक्षणांनी होते. डोळ्यात जळजळ होणे, खोपल्यासारखे वाटणे, वाळू गेल्यासारखी भावना येणे, खाज येणे, डोळे लाल होणे, डोळ्याला पाणी येणे, प्रकाश सहन न होणे, धूसर दिसणे किंवा डोळे पटकन थकणे ही सुरुवातीचे लक्षणे असू शकतात. विशेष म्हणजे अनेकांना डोळ्यात पाणी येत आहे म्हणजे ड्राय आय नाही असे वाटते, पण प्रत्यक्षात कोरडेपणामुळे हे डोळ्यात पाणी येऊ शकते. ही लक्षणे वारंवार होत असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील किंवा दृष्टीवर परिणाम होत असेल तर दुर्लक्ष करू नये आणि नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. अजून काही प्रश्न असतात की मोबाईल, संगणक आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे ड्रायचा धोका किती वाढतो, यापासून बचावासाठी कोणते उपाय असायला पाहिजे. तर आजच्या डिजिटल युगात ड्रायचे प्रमाण म्हणजे डोळ्याला कोरडेपणा येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मोबाईल किंवा संगणक वापरताना आपण नेहमीपेक्षा कमी वेळा पापण्या मिचकावतो, म्हणजे डोळ्याच्या पापण्यांची वळबंद कमी वेळा करतो, त्यामुळे अश्रूंचा थर लवकर सुकतो आणि डोळे कोरडे पडतात. एसीमुळे वातावरणाची आर्द्रता कमी होते, त्यामुळेही अश्रूचे लवकर वाफ तयार होतात आणि डोळा कोरडा पडतो. यापासून बचावासाठी 20-20-20 नियम पाळावा, म्हणजे प्रत्येक दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहावे, शक्य असल्यास खिडकीजवळ बसावे आणि दूर हिरवळीकडे बघत राहावे. याशिवाय वारंवार पापण्या मिचकावणे म्हणजे डोळ्यांचे उघडबंद करणे, स्क्रीनचा ब्राईटनेस योग्य ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, एसीचा थेट वारा डोळ्यावर लागू न देणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप वापरणे उपयुक्त ठरते.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 95-27-23-28-28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. माने नेत्रालय हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9404-76-1252
1: 94-04-76-1252.
4: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
4: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
6: सामान के साथ साथ रेल तिकीट भी रख लिया ना बेटा. टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है।
7: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
8: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें, अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं। भारतीय

0: रेल द्वारा जनहित में जारी।
1: श्रोतेहो, आजच्या प्रसारण सभेत आपण सकाळी 7:20 ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास। 7:40 आपण ऐकाल सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। यामध्ये जयंत केजकर, वर्षा बराई, संगीता शिंबेकर आणि संगीता चितळे यांनी गायलेली गीता आपण ऐकाल। आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। यानंतर ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत। प्रतीक्षा करूया वाद्यसंगीतात।

0: काय ग रखमा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, दोन दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: तेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस कि ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं आहे तुमचं।
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर, अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें। BSNL हर परिवार का भरोसा।
3: सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा।
4: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटीहून अधिकच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन. 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव. आणि लातूर, धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला

0: औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातल्या 3,993.90 कोटी रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करणाऱ्या किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्याच्या वाहतूक खर्चाकरता 328.47 कोटी रुपयांची तरतूद करण्याला महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 सुधारणा करण्याला तसंच वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अन्न पदार्थांशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कठोर कारवाईची आवश्यकता होती आणि त्यानुसार कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढेही एफडीएची ही कार्यवाही सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता इतर कोणत्याही प्रकरणी कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतील आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात केलेल्या मागण्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार 16 डब्यांच्या पीटलाईनचं काम पूर्ण झालं असून विद्युतीकरण आणि इतर आवश्यक कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी खासदार भुमरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. ग्रँडमास्टर विदित गुजराती, दिव्या देशमुख, बॅडमिंटन महिला दुहेरी जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियंका गोस्वामी, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी इसायाह अरुमैना यागम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. अॅथलेटिक्स कोच परवीर सिंह, बॉक्सिंग कोच छोटेलाल यादव आणि शूटिंग कोच नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोडला दिला जाणार आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. दरम्यान ऋषभ पंतनं या सामन्यात कसोटी क्रिकेटमधले आपले 100 षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला चौथा खेळाडू ठरला आहे. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेचा 6-1 असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं पूल डीमध्ये अव्वल स्थान

0: लावला आहे. भारताकडून सुनेलिता टोप्पो, नवनीत कौर, दीपिका सेहरावत, लालरेम सियामी आणि साक्षी राणा यांनी गोल केले. छत्रपती संभाजीनगर शहरात सातारा परिसरातल्या हायकोर्ट कॉलनी आणि हर्सुल भागातल्या ब्लिंकेटच्या दोन आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि साठवणुकीसंदर्भातल्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्यानं ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या तपासणीत संबंधित ठिकाणी अन्न पदार्थांसोबत सिगारेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य नियमांचं पालन न करता एकत्रित साठवणूक केल्याचं निदर्शनास आलं. हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र शिक्षकांची पदे भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दिपके यांनी सांगितलं आहे. नांदेड शहरात लवकरच घरगुती पीएनजी गॅस पुरवठा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात 4000 घरांना जोडणी दिली जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि बीपीसीएलच्या संयुक्त उपक्रमातून सिटी गॅस वितरण प्रकल्पांतर्गत पीएनजी गॅस नेटवर्क उभारणीचं काम शहरात सुरू आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असलेली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं 30 ऑगस्टपर्यंत निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं 13 जुलै 2026 रोजी स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमणे नियोजनबद्ध पद्धतीने हटवण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावं असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. लातूर महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामबंद आंदोलन पुकारल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सत्ताधारी गटातल्या 4 नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 6,12,701 मतदारांची नावं अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. शहरातल्या 3,43,963 मतदारांची माहिती उपलब्ध झालेली नाही. नाव वगळलं गेल्यास नागरिकांना फॉर्म 6 भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचं आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा ही समिती घेणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आज लातूर, धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटीहून अधिकच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ आणि 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: दृष्टी कमी होणं ही फक्त डोळ्यांची समस्या असतेच असं नाही. 40 वर्षीय रमेशच्या आयुष्यात याच गोष्टीने मोठं वळण आणलं. गेल्या काही महिन्यांपासून रमेशची दृष्टी कमी होत होती. सुरुवातीला धूसर दिसू लागलं आणि काही दिवसातच त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसणं पूर्णपणे बंद झालं. घरच्यांनी त्याला डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रॉब्लेम डोळ्यांचा नव्हता, तर डोळ्यांच्या मागील मुख्य नसांमध्ये होता. पुढील उपचारांसाठी रमेशला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. एमआरआय रिपोर्ट आल्यानंतर परिस्थितीची

0: ची गंभीरता स्पष्ट झाली. दोन्ही डोळ्यांच्या मुख्य नसांजवळ असलेल्या गाठींचा कॅन्सर झाला होता, त्यामुळेच त्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती. रमेश आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता, पण त्याच्या कुटुंबाने डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांच्यावर विश्वास ठेवला आणि सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली आणि अवघ्या 4 ते 5 दिवसात रमेशची दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. जो रमेश काही दिवसांपूर्वी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहू शकत नव्हता, त्याला पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. योग्य वेळी झालेलं निदान, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परत आला.
1: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9404761252
4: 9404761252.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो, फोन फरमाईश.
4: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत सहकार विभाग

0: चे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर, नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, नवीन पीक कर्ज जे मिळतं त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंगमध्ये सर्व बँकर्सना आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश आम्ही सरकार म्हणून देखील दिलेले आहेत की सर्व बँकांनी ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर 24 तासात शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर त्याला कर्ज पुन्हा नव्याने कर्ज पीक कर्ज 2026-27 उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व बँका याला अतिशय सकारात्मकरित्या प्रतिसाद करतील आणि कुठलाही शेतकरी बांधव माझा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही एवढी मला इच्छा आहे.
0: नक्की सर, ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले इतके सारे शेतकरी बांधव आहे की ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही योजना योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर आव्हानं तर नक्कीच आली असतील समोर.
1: निश्चितच आम्हाला भरपूर आव्हानं आली. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करणे, त्याचबरोबर विद्यमान आणि भूतपूर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, सर्व पदाधिकाऱ्यांचा, मग त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असतील, नागरी बँका असतील, आमचे सूतगिरण्या असतील, सहकारी साखर कारखाने असतील, यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, यामध्ये खूप आव्हानं होती आम्हाला. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अगदी तालुका लेवलवरती काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे टीम म्हणून काम करत असताना सर्वच विभागाने आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील आम्हाला इन्कम टॅक्स पे, म्हणजे जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स पे करतात, त्यांची देखील यादी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी इन्कम टॅक्स विभागाचे देखील, भारत सरकारचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सर्वच विभागांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मला वाटतं की भरपूर आव्हानं आली, अजूनही आव्हानं आम्हाला येत आहेत. दररोज माहिती पोर्टलवरती काही वेळेला इंटरनेटचा इश्यू असतो, इंटरनेट बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनला वेळ लागतोय. परंतु शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने संयम दाखवतात. त्यांना आम्ही सांगितलंय की काही ट्रायबल भागामध्ये, उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली, त्यानंतर आमचा नंदुरबार, यांच्या काही भागामध्ये आमचं नेटवर्क कमी आहे, वीक आहे, तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारी व्हेकलमध्ये घेऊन, आमच्या एलडीएमच्या व्हेकलमध्ये घेऊन जवळच्या इतर सेंटरवरती घेऊन जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करावं, ज्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल. अशा पद्धतीने आम्हाला चॅलेंजेस येतात, परंतु दररोज आमचं रिव्ह्यू होत असतो. आमची आयटीची टीम असते, कन्सल्टंट असतात, आमच्या विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत दररोज सायंकाळी आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतः मी व्हीसी घेत असतो आणि ज्या ज्या काही अडचणी येत असतात त्या प्रत्येक अडचणीवरती बँकर्सोबत आम्ही बैठका घेतल्यात, आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका घेतल्यात आणि ह्या बैठका दररोज चालू असतात. ज्या ज्या अडचणी दररोज आलेल्या अडचणींना आम्ही त्याच दिवशी उत्तर देत असतो, सोल्युशन काढत असतो. आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप देखील वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत, अधिकाऱ्यांचे काही वेगळे ग्रुप केले आहेत, बँकर्सचे वेगळे ग्रुप केले आहेत, नॅशनलाइज बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत आणि त्या बँकांच्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच ग्रुपवरती तत्काळ आम्ही सोल्युशन्स त्यांना देत असतो. अशा पद्धतीने एक टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 10,000 अधिकारी यावरती काम करतायत आणि या सगळेजण एक टीम म्हणून काम करतायत, त्यामुळे मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने अडचणी येतात पण त्याला आम्ही सामोरे जात आहोत.
0: नक्की सर, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक विभागाची जे टीम आहे किंवा सगळे एकत्रित येऊन काम करत आहे आणि त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा आणि नव्याने त्याने शेती सुरू करावी. जसं सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं तसंच आपल्या शेतकरी बांधवांनाही मला असं वाटतं, कारण ते टेक्नोसॅव्ही नाहीयेत, तंत्रज्ञानाशी ते इतके जुळवून घेणारे नाहीयेत, त्यांना कशा पद्धतीने गायडन्स देता येईल याचं, कारण की सगळं ऑनलाईन होत आहे, बऱ्याच आपल्या बांधवांना ऑनलाईन पद्धत माहीत नसते, तर काय करता येईल?
1: खूप चांगला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतात. परंतु मी सांगितलं की या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांना SMS दिला. उर्वरित शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावली, त्याचबरोबर आमच्या प्रायमरी अग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे पॅक्स तिथे देखील यादी लावली, आमच्या ज्या बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये देखील आम्ही यादी लावली, आमचे जे स्थानिक तिथले सचिव आहेत ते जाऊन शेतकऱ्यांना दवंडी पिटून याबाबतची माहिती देत आहेत आणि त्यांना घेऊन येऊन आमची जी यादी आहे ती यादी दाखवतायत आणि त्यांना घेऊन जाऊन फक्त आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, त्या सेवा केंद्रामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंटवरती थकीत असलेली रक्कम तेवढी फक्त बरोबर आहे किंवा नाही ते बघायचं.

0: आहे ती बरोबर असेल तर आधार ऑथेंटिकेशन, फक्त आपला अंगठा लावायचा आहे. एवढं अतिशय सोपं, साधं सोपं, कुठलाही अर्ज शेतकऱ्यांना करायचा नाही, एवढं सोपं काम आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी सहावी नसतानाही ही अतिशय कठीण आणि क्लिष्ट प्रोसिजर आहे असं वाटू नये या दृष्टिकोनातून अतिशय साधी सोपी पद्धत आम्ही केलेली आहे. कोणतंही ऍप्लिकेशन करायचं नाही, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे. 90% जास्त शेतकऱ्यांचं ऍग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन आमच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांना ऍग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन करायचं नाही. आम्ही तो डेटा ऑलरेडी ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटकडनं घेऊन इंटिग्रेट केलेला आहे. उर्वरित 5 ते 10% ज्या शेतकऱ्यांचा ऍग्रीस्टॅक नसेल त्यांचं देखील ऍग्रीस्टॅक करून देण्यासाठी आमची महसूल आणि कृषी यंत्रणा आणि सहकार यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत आणि 100% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत.
1: नक्की सर, आता तुम्ही जे सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अशाही काही प्रॉब्लेम्स येत आहेत की फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तर अशा वेळेला काय करता येईल?
0: काही शेतकऱ्यांच्या हाताला शेतीमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या फिंगरप्रिंट्स मॅच होत नाही अशा देखील आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला वेगळ्याने ऑफलाईन पद्धतीने देखील याला सॉर्ट आउट करू अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तालुका स्तरावरती तहसीलदार किंवा जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीमध्ये आम्ही अशा जे काही इश्यू असे खूप कमी येतील असं मला वाटत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती येतील, पण ते देखील आम्ही जिल्हा स्तरावरती सॉर्ट आउट करू.
1: नक्की सर, याच्याबरोबर आणि मला एक असा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शासन इतक्या मोठ्या यांनी सहकार्य करत आहेत, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तसंच शासनाचे अनेक कर्मचारी, जसं तुम्ही सांगितले की एका टीमने फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत का, तर त्यांनी कर्जमुक्त व्हावं. पण ह्याचा जो फायदा आहे किंवा ही जी योजना आहे की खरंच ज्या शेतकरी बांधवांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, पण जर ह्या तंत्रज्ञानाचा कोणी गैरवापर करून किंवा जे लाभार्थी नाहीयेत त्यांनीही लाभ घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर शासन काही कडक कारवाई करणार का? या माध्यमातून कमीत कमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ दे, म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न,
0: या योजनेचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर घेऊ शकत नाही. कारण आम्ही बँकांकडनं जी आलेली यादी आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा कमर्शियल बँक, त्या यादीचं व्हेरिफिकेशन आम्ही अगोदर करतो. ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ते आम्ही यादी पब्लिश करत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की कुणी याचा गैरफायदा घेईल. आणि आपले बांधव अगदी सुज्ञ आहेत, त्यामुळे ही आपल्या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी कर्जबाकीदार झालेले आहेत, थकबाकीदार झाले आहेत, गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत आणि तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: पण सर, 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली जसे तुम्ही सांगितलं, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या यादीचं काय होणार?
0: मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ओव्हरऑल साधारणपणे अंदाजे 56 लाख शेतकरी, यातले 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंतची प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. 32 लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे त्यातले 17 लाख पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही यादी लावलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची यादी आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये लावणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या यादीत त्यांचं नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल. ज्या शेतकऱ्यांची नावं या 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाही आहेत ही पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. यानंतरची देखील उर्वरित शेतकऱ्यांची यादी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या 10 दिवसांमध्ये आम्ही दुसरी यादी देखील पब्लिश करणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये आम्हाला काही आधार नंबर्स डुप्लिकेट आढळले, मल्टिपल आधार नंबर्स आढळले, बँकेने इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका केलेल्या आढळल्यात, तर अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हे सॅनिटीमध्ये काढलेले अकाउंट्स आहेत, त्यामुळे ती दुसरी यादी बँकेकडे आम्ही पाठवलेली आहेत. बँकेकडनं पुन्हा एकदा व्हेरीफाय करून आमच्याकडे येतील, आल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसरी यादी देखील लावणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि ह्या संपूर्ण योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे आपण पाठपुरावा करावा, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे जावं किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आपण जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजरच्या देखील आम्ही बैठका घेतल्या, त्यांना देखील सांगितलंय की आपल्या बँकेमध्ये ह्या योजनेबाबत चांगली माहिती असलेला माणूस तिथे ठेवा आणि शेतकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सौजन्याने त्यांना माहिती द्यावी अशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनावरून देण्यात आलेल्या आहेत.
1: नक्की सर, अगदी जाता जाता राज्य शासनाने ही जी योजना आपली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचा आपण विचार करत आहोत, तर सगळ्याच आपल्या शेतकरी बांधवांना आणि या योजनेत सहभागी होणाऱ्या आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: सर्व शेतकरी बांधवांना मी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना

0: ना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यादी लावलेल्या यादीमधली रक्कम आणि महाईटीच्या पोर्टलवरची रक्कम किंवा बँकेच्या लेजरवरची रक्कम यामध्ये तफावत आढळली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ होऊन जाऊ नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. 100% आपलं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ होणार आहे आणि या दोन्ही रकमांमधला डिफरन्स कशामुळे आलेला आहे ते देखील मी अगोदर आपल्याला सांगितलंय. एनपी अकाउंट झालेले असल्यामुळे एनपी अकाउंटमध्ये बँकेने काही त्याबाबतचा बोजा उचललेला आहे आणि उर्वरित बोजा राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून आपला दिला जाणार आहे. ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर आपण बँकेकडे 24 तासाच्या आत अर्ज केला तर 24 तासात आपल्याला बँक पुन्हा नव्यानं हे 2000 खरीप हंगाम 2026-27 साठी पीक कर्ज देणारे कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज नाकारू शकत नाही. एवढंच मी या आजच्या या दिनाच्या निमित्ताने आणि या कर्जमुक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आपला अत्यंत आवडता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मनात ददाटून येणाऱ्या अनेक हळव्या भावनांना जेव्हा सुरेल स्वरांचा आणि सुंदर शब्दांचा स्पर्श होतो तेव्हा जन्माला येते एक अप्रतिम भावगीत. आजच्या भावधारा या कार्यक्रमात अशाच काही सुरेल रचना घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. कार्यक्रमातील पहिले गीत ऐकूयात. गीतकार मंजिरी देशमुख यांच्या शब्दांना जयंत केजकर यांनी आपल्या सुमधूर संगीताने सजवले आहे आणि हा सुरेल भाव आपल्या स्वरांनी जिवंत केला आहे गायक जयंत केजकर आणि सई टेंभेकर यांनी. ऐकूयात हे गीत.

या सुरेल भावरचनेनंतर आता वळूया पुढच्या गीताकडे. नात्यांमधील ओढ आणि भावुकतेचे अनोखे पैलू उलगडणारे हे पुढचे गीत आहे. गीतकार मंदाळ चोरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला संगीतबद्ध केलं आहे संगीतकार अशोक पत्की यांनी, आणि या रचनेला स्वरसा चढवला आहे वर्षा बराई आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. ऐकूया हे गीत.

0: भावधारा या कार्यक्रमातील पुढचं गीत ऐकण्याआधी हा काही जाहिराती संदेश. कमाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
1: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
0: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
1: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-872
2: अभिनंदन राहुल फाइनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं
3: मित्रा
2: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज वाहन कर्ज सोनं तारण कर्ज सोलर कर्ज मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक साथ विश्वासाची वाट विकासाची
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
6: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजीराबाद नांदेड
7: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण
8: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू
7: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या
8: नांदेड परभणी लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे
7: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती
8: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61
7: स्वप्नांना नवी दिशा शिक्षण आता तुमच्या दारी
9: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इझी
10: फसला अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांग

0: शकते, जाणकार बना, सतर्क रहा।
1: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज। महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो, 9595924559। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559।
4: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित। डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ।
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड। नोंदणीसाठी संपर्क 9404416756।
6: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT, 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में। 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
7: मूळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
8: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी, आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड।
7: मोबाईल 9423137189।
9: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात संगीता शिंबेकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं विकास भाटवडेकर यांचं गीत।

संगीता शिंबेकर यांनी गायलेल्या या सुगम गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूया वाद्यसंगीतात.

पिंजर पिवळा या सुमधुर गीतानंतर आता वळूया पुढच्या रचनेकडे. ज्येष्ठ कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या अत्यंत अर्थपूर्ण आणि काव्यात्मक ओळींना सुरेल संगीताचा साथ चढवला आहे संगीतकार गिरीश जोशी यांनी, आणि हा भावस्पर्शी अनुभव आपल्या आवाजात मांडला आहे सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फिरानी यांनी. सादर आहे हे सुंदरसे गीत.

0: सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो. नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.
1: श्रोत हो, कार्यक्रमात ऐकूया मनाला स्पर्श करून जाणारी विराहाची हुरवूर आणि हळवेपणा व्यक्त करणारी ही रचना. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला संगीतबद्ध केलं आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. आणि आपल्या भावूक आणि दर्जेदार स्वरांनी या गाण्यात प्राण ओतले आहेत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी.

रसिक हो तू गेल्यावर या भावपूर्ण गीतासोबतच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम इथेच संपन्न होतो आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2र्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला

0: कायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील कापोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाले आहेत. वेळ झाली आहे आपल्या आवडत्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची, अर्थात गझल. शब्दांची नजाकत आणि सुरांचे हरुवाळ भाव उलगडणाऱ्या गझलांच्या या मैफिलीत आजची पहिली रचना सादर करत आहे वडारी ब्रदर्स. गीतकार निदा फाजली यांच्या लेखणीतून उतरलेली ही गझल, जिला संगीतबद्ध केला आहे ललित सेन यांनी. ऐकूयात ही गझल.

वडारी ब्रदर्स यांच्या खास आवाजातील सुफी ढंगाची गझल आपण ऐकलीत. श्रोतहो, निदा फाजली यांचे शब्द आणि गझल सम्राट जगजीत सिंग यांच्या मखमली आवाज हे एक अद्भुत समीकरण. यानंतर आपण ऐकणार आहोत जगजीत सिंग यांच्याच संगीत.

0: श्रोते हो गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरी साठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
6: सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं, तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.
7: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
7: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
8: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
9: मूळव्याध, भगंदर, फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
9: मूळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
11: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
9: मोबाईल 94-23-13-87-89.
10: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
12: पोटाचे आजार, आतड्याचे आजार.

0: हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
0: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.
3: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
5: गझल या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात पंकज उधास यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मुमताज रशीद यांची ही गझल.

पंकज उदास यांनी केलेली या सुमधुर गझलेबरोबरच आजचा आपला गझल हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता साक्षेपित करूया. प्रतीक्षा करूया या वाद्यसंगीतात.

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा सदाबहार कार्यक्रम गीतगुंजन. स्वर शब्द आणि सुरांचा सुंदर संगम घेऊन आलेली ही सकाळ आणखी आनंददायी करण्यासाठी वळूयात आजच्या पहिल्या सुरेल गाण्याकडे. 1990 दशकातील प्रसिद्ध चित्रपट धमाल बाबल्या गणप्याची मधील हे एक अत्यंत लोकप्रिय आणि ताल धरायला लावणारे गीत. प्रवीण दवणे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी, तर या गीताला आपला मधुर स्वर दिला आहे सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील हे उडत्या चालीचे गीत ऐकल्यानंतर आता वळूयात एका भावपूर्ण रचनेकडे. पुढील गाणे आहे एक फूल चार हाप या चित्रपटातील. विवेक आपटे यांच्या सुंदर रचनेला संगीत साचढवला आहे संगीतकार अनिल मोहिले यांनी. सुरेश वाडकर आणि सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातील हे नितांत सुंदर गीत.

विवेक आपटे आणि अनिल मोहिले यांची ही अप्रतिम संगीतरचना आपण ऐकत होतात. गीतगुंजन या कार्यक्रमामध्ये आता ऐकूयात चित्रपट घाबरायचं नाही. या चित्रपटातील एक सुरेल गीत शांताराम नांदगावकर यांच्या अर्थपूर्ण शब्दांना संगीतबद्ध केलं आहे जोडी राम लक्ष्मण यांनी. अशोक खरे आणि रेखा राव यांच्या सुरांनी सजलेलं हे गीत ऐकूयात.

0: गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.
2: मनोरंजन पुरे परिवार का, कनेक्टिव्हिटी पुरे भारत की. BSNL फायबर सुपर प्लस OTT 1199 रुपये वाला प्लॅन अप्पाई सिर्फ 1111 में. 200 MBPS 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
1: सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत.

अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं, तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावाकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.

ज्याच्या स्वराने समंद भारताला भुरळ घातली, असे गायक किशोर कुमार यांच्या आवाजात आताच आपण ऐकलं घोळात घोळ या चित्रपटातील गीत. गीतकार होते सुधीर नांदुर्डे आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात. हमाल दे धमाल या चित्रपटातील गीतकार विवेक आपटे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलेलं आहे अनिल मोहिले यांनी, तर आपल्या लाडक्या आशाताई म्हणजेच आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी आपल्या गायकीने यात प्राण फुंकले आहेत. ऐकूयात हे गीत.

0: या मनमोहक गीताबरोबरच गीत गुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः विवाचन. अभिवाचक स्वर आहे जयश्री पुराणिक यांचा आणि भाग आहे 64.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: सायकॉलॉजी डिपार्टमेंटला एक चांगलं व्याख्यान होतं बंगलोरच्या डॉक्टर सुधीर निरंजनचं. अमेरिकेला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतही ते काही वर्ष होते. पद्मनाभांनी आग्रह केला मग मैथिलीने थांबायचं ठरवलंच. 5 व्याख्यान, नंतर प्रश्नोत्तरं आणि मग जेवण. विषय मैथिलीला चांगला वाटला, जरा वेगळा, आणि तो मांडण्याची त्यांची पद्धतही तिला आवडली. माणसातल्या अॅबनॉर्मलिटीजच्या रेषा या नॉर्मल म्हणून समजल्या जाणाऱ्या रोजच्या जगण्यापर्यंत कशा येऊन भिडलेल्या असतात, आणि इतक्या की कधी कधी त्या दोनमधली सीमारेषाच कशी पुसट होत जाते. याची मुळच शोधायची तर ती पुष्कळशी समाजातल्या परंपरा शरण अशा अतिरेकात माणसाच्या मनातील मुक्तीची झेप रोखून धरणाऱ्या या वृत्तीत सापडू शकतील. हा त्यांचा मूळ मुद्दा त्यांनी खूप विस्तारानं मांडला. त्यांची काही निरीक्षणंही तिला विचार करावीशी वाटली. जी गोष्ट चांगली आवडलेली असा वारंवार मन उच्चार करत असतं, ती गोष्ट पुष्कळदा त्याच्यावर लादली गेलेली असते. जी गोष्ट नको नको म्हणून दूर सारलेली असते मुद्दाम हट्टानं, ती मनाच्या एखाद्या कोपऱ्यात रुतूनच बसते. विषयाचा विचार आज भारतीय समाजाच्या मानसिकतेतून त्यांनी केला होता. पुढे कधीतरी अधिक व्यापक स्वरूपात या विषयाला स्पर्श करता येईल असंही ते म्हणाले. ते विषयाची फक्त काही सैद्धांतिकच बाजू मांडत नव्हते. त्यांचं बोलणं ऐकताना मैथिलीला वाटलं की एक आलेखच तिच्यापुढे मांडला आहे, तोही तिच्या संबंधीचाच. प्रोफेसर निरंजनांनी उदाहरणं भले वेगळे घेतली असतील, ती नावच तेवढी वेगळी होती. म्हणून काय झालं? तिच्या तिला न आठवणाऱ्या डॉक्टर वडिलांपासून तो थेट शंतनूपर्यंतचीच सगळी माणसं होती ती. तिच्या सकट अ डायनामिक चेंज, दांडेकर म्हणालेले तिच्याबद्दल. हट्टानं, जिद्दीनं, फुंकरीनं फुललेल्या विस्तवासारखा आत्मविश्वास तिच्यातला, अभिमानाचा आणि स्वत्वाचं व्यार प्यालेला तिच्यातला तो बदल. शंतनू त्यालाच भ्याला, त्यापासून दूरच सरकत गेला. तिच्या बाजूनं काय नॉर्मल होतं? शंतनूच्या बाजूनं नक्की काय होतं अॅबनॉर्मल?

व्याख्यान संपलं. 1.5 तास अस्खलितपणे चाललेलं. मग प्रश्नोत्तर झाली. एमएचे विद्यार्थी नोट्स काढत होते ऐकताना. पेनचा कागदावरचा आवाज, मग गरगरणाऱ्या पंख्यांचा. बाकी सारं स्तब्ध, शांत. युनिव्हर्सिटीच्या

परिसरातील झाडांपासून सारं. बोलताना, विषय मांडताना त्याचा उच्चार काही फक्त शब्दच नव्हते करत, तर त्यांचे डोळे, मोठं रुंद कपाळ, वरखाली होणारा त्यांचा हात, उभं राहण्याची त्यांची ढब, सगळ्यातून त्यांचा विषय ते मांडत होते. तिला एकदम आठवलं बघता बघता, बोलताना मिलिंदही असाच हात करून. थोडा वेळ ती त्या विषयापासून दूर झाली, क्षणभर तिचा रस्ता सुटला. मग पाहिलं तो ते बोलायचे थांबले होते. विद्यार्थ्यांचा गराडा त्यांच्या भोवती पडला होता. ती उठली, सात होऊन गेले होते. ती जायला लागली तो पद्मनाभांनी थांबवलंच. जेवायला थांबा, ते म्हणाले. नको ना, उशीर होईल, ती पुटपुटली. फोन करून द्या. तशी गरज नाही, तिनं सांगितलं. साडेसात आठपर्यंत, कधी आधीही. शंतनू घरी येतो. अंशुमन कधी यावेळी घरी असतो नसतोही. मग आल्या आल्या शंतनूशी काहीतरी बोलायचं. नेहमीच रिकाम्या राहणाऱ्या जागा भरण्याचा एक प्रयत्न, निरर्थक. काहीतरी बोललं हे पाहिजेच म्हणून. अंशुमन घरी येईपर्यंतचा वेळ. मग दोघेही अस्वस्थ समोरासमोर असले की अंशुमन आला की मग त्यांची सुटका, शंतनूची आणि तिचीही. शंतनू आजकाल झोपतोही एकटा, स्वतंत्र. मग घरचं हे सगळं चित्र पुसून काढून ती गर्दीत मिसळली. पद्मनाभनने तिची प्रोफेसर निरंजनशी ओळख करून दिली. पण नुसतं तुम्ही चांगले बोललात हा, एवढं म्हणणं तिला पुरेसं वाटलं नाही, म्हणून मग ती काहीच बोलली नाही. पद्मनाभन म्हणाले की तिला सोडून देतो, तर तिनं स्कूटर आणली होती, पोहोचवून द्यायची गरजही नव्हतीच. त्यानंतर लगेचच प्रोफेसर निरंजनशी भेट झाली ते डॉक्टर भारद्वाजांकडे. भारद्वाजांशी त्यांचे घरगुती जिव्हाळ्याचे संबंध होते. भारद्वाजांनी ओळख करून दिली तेव्हा ते आधीची पुसटती ओळख विसरलेच असतील असंच तिला वाटलं. पण ते म्हणाले की ते विसरले नाहीत, ती त्यांच्या लक्षात आहे. ती भारद्वाजांकडे संस्कृत शिकायला येते हे कळलं तेव्हा त्यांना बरंच आश्चर्यच वाटलं. मग त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील संस्कृतचे प्रोफेसर होते महाराष्ट्रात, आता बेंगलोरला त्यांच्याजवळच आहेत. बोलण्यातून कळलं की बेंगलोरला ते अनेक वर्ष राहत आहेत. त्यांचं मोठं कुटुंब आहे, आई वडील, आजी, आता आतापर्यंत आजोबाही होते, दोन मुली आणि बहिणीची एक मुलगी त्यांच्याजवळच असते. मला आवडतं असं मोठं कुटुंब, खूप माणसं. ती एकदम बोलूनच गेली, मग स्तब्ध झाली. मग यावरूनच बोलणं पुढं गेलं. ती निघाली तेव्हा त्यांनी विचारलं, आज तुमची शाळा नाही का? त्यांच्या शाळा शब्दाची तिला गंमतच वाटली. नाही, शिष्टागमने अनध्यायाहा, ती म्हणाली. मग निघता निघता मैथिली म्हणाली की परवाचं त्यांचं व्याख्यान तिला आवडलं. तुम्ही हे इतक्या उशिरानं सांगता आहात की त्याच्या खरेपणाबद्दल शंकाच यावी. मला तर तात्काळ प्रतिक्रियांची सवय लागली आहे, निरंजन गमतीनंच म्हणाले. मग मैथिलीही हसली. मग सांगूनच टाकावं अशी म्हणाली. नुसतं चांगलंच असं नाही, पण त्यानं मला फार अस्वस्थ केलं. का? असं का? माहीत नाही. तुम्ही म्हणजे तुमचं लेखन मी वाचलं आहे, म्हणजे पूर्वी, आता नाही, कुमारांसाठी लिहिलेलं. आता मी लिहितही नाही. का? माहीत नाही. असं कसं? आपण का थांबलो हे कळणं महत्वाचं. लिहिलं तेही का लिहिलं हे तरी कुठं कळलं? ते हसले. माझी भाची संहिता ही तुमचं फार वाचायची, तिनंच मला तुमची पुस्तकं दिली. तुमचं इंग्रजी फार चांगलं होतं ते आठवते. आणि संहिता अजून म्हणते की तुमच्या गोष्टीत एक नाटकाचा फील असतो, स्टेजवर घडत आहे असाच. लिहिताना होत असेल तसं, आपल्या मनात एक स्टेज उभं राहत असेल.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: भागवता 64वा आणि हे अभिवाचन आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले आहे.

0: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10:45 होत आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमामध्ये प्रसारित करीत आहोत राम विश्वनाथ कांबळे यांचं काव्यवाचन.
2: श्रोते हो, सावंसरी या कवितेत कवीने श्रावण महिन्यात निसर्गात घडून येणाऱ्या मनोहरी बदलाचे अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण चित्रण केले आहे. आषाढ महिन्याचा पाऊस संपूर्ण श्रावणाच्या सरी बरसू लागतात आणि त्याच्या आगमनाने धरती नव्या चैतन्याने सजून जाते. पावसाच्या सरीमुळे मातीमध्ये नवजीवन रुजते आणि जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो. श्रोते हो, हिरव्या शालूने नटलेली धरती आणि त्यावर फुलाची किनार आल्याप्रमाणे दिसणारी वनराई यामुळे वसुंधरेच्या सौंदर्यात अधिकच भर पडतो. ऊन आणि पावसाचा लपंडाव निसर्गाच्या अंगात मिसळून एक वेगळे सौंदर्य निर्माण करतो. आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरल्याचा भास निर्माण करते. तर श्रोते हो, ऐकवीत आहोत माझी पहिली कविता श्रावणसरी. झरझर झरला आषाढ सरला, झरझर झरला आषाढ सरला, चिंब आठवणी रुजवीत गेला, चिंब आठवणी रुजवीत गेला. चैतन्य फुलवीत सजलेली धरा, चैतन्य फुलवीत सजलेली धरा, पाहुण्या सोहळा आला श्रावण घरा, पाहुण्या सोहळा आला श्रावण घरा. हिरव्या शालूत फुलांची किनार, हिरव्या शालूत फुलांची किनार, वसुंधरेच्या लावण्यास आला निखार, वसुंधरेच्या लावण्यास आला निखार. निसर्ग हिरवा शालून कुरकुरला, निसर्ग हिरवा शालून कुरकुरला, ऊन पावसाच्या अंगात मिसळला. इंद्रधनुची कमान सजली नभात, स्वर्ग भोवरी उतरले क्षणात. जलबिंदू आले फुलावर झुलले, मोत्यांचे हार जणू गवताने मिरवले, मोत्यांचे हार जणू गवताने मिरवले. आले सनवार खुलले देवाचे द्वार, आले सनवार खुलले देवाचे द्वार, असा श्रावण मास मज भावे अपार, ऐसा श्रावण मास मज भावे अपार. तर श्रोते हो, सादर करत आहोत दुसरी माझी कविता वात्सल्य सिंधू आई. वात्सल्य सिंधू आई या कवितेत आईच्या निस्वार्थ प्रेमाचे, ममतेचे आणि त्यागाचे वर्णन केले आहे. आई म्हणजे प्रेमाचा अथंग सागर आणि दुःखाच्या क्षणी आधार देणारी मायेची सावली आहे. तिच्या कुशीत विसावल्यावर जीवनातील दुःख आणि थकवा दूर होतो. आईच्या ममतेच्या स्पर्शाने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तिच्या आशीर्वादाच्या बळावर मुलाला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. तिच्या हास्यामुळे घरात आनंद निर्माण होतो, तर तिच्या प्रेमळ शब्दांनी थकलेले मन पुन्हा प्रसन्न होते. स्वतःच्या इच्छा आणि सुखाचा त्याग करून आई आपल्या मुलाला सुखासाठी आयुष्यभर जगते. तर श्रोते हो, ऐकवीत आहोत माझी यानंतरची कविता वात्सल्य सिंधू आई. प्रेमाचा सागर आई मायाची सुंदर सावली, प्रेमाचा सागर आई मायाची सुंदर सावली, तुझ्या कुशीत विसावता दुःखाची सारी रात्र सरली. तुझ्या ममतेच्या स्पर्शाने जीवनाला अर्थ मिळतो, तुझ्या ममतेच्या स्पर्शाने जीवनाला अर्थ मिळतो. तुझ्या आशीर्वादाच्या बळावर प्रत्येक पाऊल पुढे पडतो, तुझ्या आशीर्वादाच्या बळावर प्रत्येक पाऊल पुढे पडतो. अंगात तुझ्या हास्याने सुखाचा दरवळ येतो, अंगात तुझ्या हास्याने सुखाचा दरवळ येतो. तुझ्या प्रेमळ शब्दांनी थकलेला जीवही हसतो, तुझ्या प्रेमळ शब्दांनी थकलेला जीवही हसतो. स्वतःच्या इच्छा विसरून आमच्यासाठी जगतेस तू, स्वतःच्या इच्छा विसरून आमच्यासाठी जगतेस तू, आमच्या प्रत्येक यशामध्ये मनापासून फुलतेस तू.

आमच्या प्रत्येक यशामध्ये मनापासून फुलतेस तू. चुकलो कधी जीवन वाटेवर हात धरून मार्ग दाखवतेस. अंधारलेल्या शनी आई आशेची ज्योत बनतेस. तुझ्या चरणी मस्तक ठेवतो मनाला शांतता मिळते. आई तुझ्या प्रेमापुढे जगातील सारी संपत्ती फिकी पडते. देव दिसत नाही डोळ्यांना, म्हणून कदाचित आई दिली. तुझ्या रूपाने या जगाला मायाची ओंझळ मिळाली. आई तुझे उपकार किती शब्दामध्ये मावणार नाही. जन्मजन्मी तुझीच माया माझ्या वाट्याला यावी एवढीच इच्छा आहे. आई तुझे उपकार

जन्मी तुझीच माया माझ्या वाटेला यावी एवढीच इच्छा आहे. आई तुझे उपकार किती शब्दामध्ये मावणार नाही. जन्मजन्म तुझीच माया माझ्या वाटेला यावी एवढीच इच्छा आहे, माझी एवढीच इच्छा आहे. श्रोते हो, तिचा जन्म या कवितेत मुलीच्या जन्माचे स्वागत करताना तिच्या बद्दलचा आनंद, प्रेम आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने व्यक्त केली आहेत. मुलगी जन्माला येणे म्हणजे घरात आनंदाचा आणि नव्या आशेचा जन्म होणे होय. तिच्या चुमकल्या पाहुण्याने घरात सुखाचा सागर येतो आणि तिच्या निरागस हास्याने संपूर्ण घराचे वातावरण आनंदी होते. तिचे बोबडे बोलणं, आईचे बोटे धरून चालणं, तिचे बोबडे बोलणं, आईचे बोटे धरून चालणं, बाबाच्या खांद्यावर बसून जग पाहणे, या बालपणीत निरागस क्षणाचे कवीने प्रेमळ चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक हालचालीमुळे घराला नवी ओळख मिळते. आईसाठी ती मायेची ओंजळ, तर बाबासाठी ती स्वप्नाची सुंदर परी बनते. मुलीच्या डोळ्यात भविष्यातील असंख्य स्वप्ने दडलेली असतात. तिच्या छोट्या पावलामध्ये मोठ्या भविष्याची चाहूल असते. त्यामुळे मुलगी ही ओझे नसून घराची शान आणि कुटुंबाचा उज्ज्वल भविष्याचा आशा आहे, असा महत्वपूर्ण सामाजिक संदेश या कवितेतून दिला आहे. श्रोते हो, कवितेचं नाव आहे तिचा जन्म. तिचा जन्म झाला घरभर आनंद फुलला, तिचा जन्म झाला घरभर आनंद फुलला, चिमुकल्या पावलांनी जणू सुखाचा सागर आला, चिमुकल्या पावलांनी जणू सुखाचा सागर आला. तिच्या गोडसा हसण्याने घराचे अंगण खुलले, तिच्या निरागस बोबड्या बोलण्याने मन सारखेच हरकले, मन सारखेच हरकले. इवल्याशा हाताने ती आईची बोटे धरू लागली, इवल्याशा हाताने ती आईची बोटे धरू लागली, बाबाच्या खांद्यावर बसून नवी दुनिया पाहू लागली, बाबाच्या खांद्यावर बसून नवी दुनिया पाहू लागली. तिच्या प्रत्येक पावलांनी घराला नवी ओळख मिळाली, तिच्या प्रत्येक पावलांनी घराला नवी ओळख मिळाली. तिच्या छोट्याशा हास्यामध्ये आनंदाची चाहूल आली, तिच्या छोट्याशा हास्यामध्ये आनंदाची चाहूल आली. कधी रांगत कधी चालत, कधी रांगत कधी चालत ती अंगभर फिरू लागली, तिच्या खोडकर हसण्याने घराची शांतता हरवली, तिच्या खोडकर हसण्याने घराची शांतता हरवली. आईसाठी ती मायेची एक सुंदर ओंजळ आहे, आईसाठी ती मायेची एक सुंदर ओंजळ आहे, बाबासाठी स्वप्नांची गोडशी परी बनली, बाबासाठी स्वप्नांची गोडशी परी बनली. तिच्या डोळ्यात उद्याची असंख्य स्वप्ने दिसतात, तिच्या डोळ्यात उद्याची असंख्य स्वप्ने दिसतात, तिच्या छोट्याशा पावलात मोठे भविष्य दडलेले आहे असते. तिच्या डोळ्यात उद्याची असंख्य स्वप्ने दिसतात, तिच्या छोट्याशा पावलात मोठे भविष्य दडलेले असतात. मुलगी म्हणजे ओझे नाही, मुलगी म्हणजे ओझे नाही ती घराची शान असते, मुलगी म्हणजे ओझे नाही ती घराची शान असते. तिच्या जन्माने प्रत्येक घरात नव्या स्वप्नाची पहाट होते, तिच्या जन्माने प्रत्येक घरात नव्या स्वप्नाची पहाट होते. तिच्या हसण्यात देव दिसतो, तिच्या हसण्यात देव दिसतो, तिच्या स्पर्शात माया. मुलगी जन्माला येणे म्हणजे नशिबाने दिलेली सुंदर छाया, मुलगी जन्माला येणे म्हणजे नशिबाने दिलेली सुंदर छाया. ती शिकावी ती वाढावी, ती शिकावी ती वाढावी, आकाशाला गवसणी घालावी. स्वतःच्या कर्तव्याने तिने जगाला आपली ओळख निर्माण करावी, स्वतःच्या कर्तव्याने तिने जगाला आपली ओळख निर्माण करावी. तिच्या जन्माचा प्रत्येक क्षण आयुष्यभर स्मरणात राहो, तिच्या जन्माचा प्रत्येक क्षण आयुष्यभर स्मरणात राहो, हीच चिमुकली पाखरं उद्याच्या स्वप्नाच्या आकाशात उंच भरारी घेऊ. श्रोते हो, श्रावण आला या कवितेत श्रावण महिन्याच्या आगमनाने निसर्ग निर्माण होणारे चैतन्य, हिरवाई, पावसाचे सौंदर्य आणि आनंद याचे चित्रण केले आहे. रिमझिम पावसाच्या सरींनी धरती हिरवीगार होते, डोंगर दऱ्यावर धुक्याची चादर पसरते आणि संपूर्ण निसर्ग जणू नव्या वधूप्रमाणे सजतो. जाई जुईच्या फुलाचा सुगंध वातावरणात दरवळतो, कोकिळचे मधुर गाणे आणि पिसारा फुलवून नाचणारा मोर निसर्गातील आनंद अधिकच वाढतात. काळ्या ढगाची दाटी, मातीवर बसणारे पावसाचे थेंब आणि ओल्या मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य आणि पावसाच्या थेंबामधून चमकणारा सूर्य निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची अनुभूती देतो. म्हणून श्रोते हो, माझी यानंतरची कविता आहे श्रावण आला रे. रिमझिम रिमझिम सरी बरसती, रिमझिम रिमझिम सरी बरसती, हिरवी शाल धरेती धरती, डोंगर दऱ्यात धुक्याची चादर, डोंगर दऱ्यात धुक्याची चादर, निसर्ग सजला सुंदर सुंदर, निसर्ग सजला सुंदर सुंदर. जाई जुईचा फुलाचा सुगंध दरवळतो चाहूकडे आनंद, कोकिळ गाते मधुर गाणी, मोर नाचे पिसारा राणी, मोर नाचे पिसारा राणी. काळ्या मेघाची दाटी नभात, थेंब बरसती मातीच्या अंगणात, ओल्या मातीचा दरवळ भारी, मन हरवते श्रावण सरी, मन हरवते श्रावण सरी. नभात उमटते रंगाची कमान, इंद्रधनुष्याची सुंदर शान, नभात उमटते रंगाची कमान, इंद्रधनुष्याची सुंदर शान, थेंबामध्ये सूर्य हसतो, निसर्गाचा उत्सव सजतो. हिरवीगार शेते डोलती,
हिरवीगार शेते डोलती, वाऱ्यासंगे गाणी गाती, ओढे नाले

0: खळखळ वाहती पावसाच्या तालावर नाचती, ओढे नाले खळखळ वाहती पावसाच्या तालावर नाचती, श्रावणातील सणाची चाहूल मनामध्ये फुलते नवी भूल, नागपंचमी मंगळ गौर आनंदाचा भरतो शार शृंगार, नारळी पौर्णिमेचा सण येतो समुद्रालाही आनंद होतो, राखीच्या धाग्यात प्रेम फुलते भावा बहिणीचे नाते खुलते, राखीच्या धाग्यात प्रेम फुलते भावा बहिणीचे नाते खुलते, असा श्रावण मनाला भावतो निसर्ग नव्याने सजवितो, असा श्रावण मनाला भावतो निसर्ग नव्याने सजवितो, पाऊस सण आणि हिरवाई, पाऊस सण आणि हिरवाई, श्रावण म्हणजे आनंदाची परडी भरून आई, श्रावण म्हणजे आनंदाची परडी भरून आई। श्रोते हो, तुझ्या डोळ्यात मी जग पाहतो या कवितेत वडिलाप्रती असलेले प्रेम, आदर, कृतज्ञता आणि भावनिक क्षण व्यक्त केले आहे। कवीच्या दृष्टीने बाबा म्हणजे केवळ वडील नसून सुरक्षिततेचे छत्र, आदराचा मजबूत हात आणि जीवनाच्या वाटेवर मार्गदर्शन करणारा प्रकाश आहे। वडिलांच्या सावलीत मुलाला सुरक्षित घराची अनुभूती मिळते, त्याच्या कष्टामुळे मुलांसाठी जीवनातील अनेक वाटा सोप्या होतात। वडील स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलांच्या आनंदासाठी आणि भविष्यासाठी सतत प्रयत्न करतात, मुलांच्या छोट्याशा यशातही ते मनापासून आनंदी होतात। वडिलांच्या कपाळावरील प्रत्येक रेषेत त्याच्या संघर्षाची आणि त्यागाची कहाणी दडलेली आहे। मुलाच्या प्रत्येक सुखामध्ये वडिलांची मेहनत आणि कष्ट आहेत। मुलगा पडला तरी हात देतात, हरला तरी धीर देतात आणि अंधाराच्या वाटेवर प्रकाशाचा दीप बनतात। म्हणून श्रोते हो, माझी यानंतरची कविता आहे, तुझ्या डोळ्यात मी जग पाहतो, तुझ्या डोळ्यात मी जग पाहतो बाबा, तुझ्यातच माझे आकाश पाहतो, तुझ्यातच माझे आकाश पाहतो, तुझ्या हाताच्या सावलीखाली मी माझे सुरक्षित घर पाहतो, तुझ्या हाताच्या सावलीखाली मी माझे सुरक्षित घर पाहतो, तू चालतोस म्हणून वाटा माझ्यासाठी सोप्या होतात, तू चालतोस म्हणून वाटा माझ्यासाठी सोप्या होतात, तुझ्या शब्दाच्या आधाराने माझी स्वप्ने मोठी होतात, स्वतःचे सुख बाजूला ठेवून माझ्या आनंदासाठी जगलास, स्वतःचे सुख बाजूला ठेवून माझ्या आनंदासाठी जगलास, माझ्या छोट्याच्या यशासाठी तू मनापासून हसलास, तुझ्या कपाळावरच्या रेषामध्ये संघर्षाची कहाणी दिसते, माझ्या प्रत्येक सुखा मागे तुझीच मेहनत उभी असते, माझ्या प्रत्येक सुखा मागे तुझीच मेहनत उभी असते, मी पडताना हात दिलास, मी पडताना हात दिलास, हरताना धीर दिलास, मी पडताना हात दिलास, हरताना धीर दिलास, अंधारलेल्या वाटेवर बाबा तूच प्रकाशाचा दीप झालास, तूच प्रकाशाचा दीप झालास, तुझ्या खांद्यावर बसलो की जग खूप सुंदर दिसते, तुझ्या खांद्यावर बसलो की जग खूप सुंदर दिसते, तुझ्या एका शब्दाने बाबा मनातील भीती पळून जाते, तुझ्या एका शब्दाने बाबा मनातील भीती पळून जाते, तू कधी प्रेम बोलून दाखवलंस नाहीस पण कृतीतून सारं सांगितलंस, माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तूच संस्कार रुजवलेस, माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तूच संस्कार रुजवलेस, आज मी जे काही आहे त्यात तुझाच वाटा आहे, आज मी जे काही आहे त्यात तुझाच वाटा आहे, माझ्या प्रत्येक यशामागे बाबा, माझ्या प्रत्येक यशामागे बाबा तुझीच छाया आहे, देवाकडे काही मागायचं असेल तर एवढीच एक प्रार्थना करतो, जन्मोजन्मी तुझाच मुलगा होऊन तुझ्याच डोळ्यात मी माझे जग पाहतो, जन्मोजन्मी तुझाच मुलगा होऊन तुझ्या डोळ्यात मी माझे जग पाहतो।
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये राम विश्वनाथ कांबळे यांचं काव्यवाचन ऐकलं। श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या। खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं। म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं। याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते। कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे। भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार।
2: लोकजागर हा नवसाक्षरांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 11 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

0: हेलेन केलर की सफलता का रहस्य था तमाम कठिनाइयों के बीच आनंद की तलाश। हेलेन अपने प्रशंसकों के लिए प्रेरणा का एक अमर स्रोत थी, है और हमेशा रहेंगी।
1: अभी आपने सुना कार्यक्रम हेलेन केलर। और श्रोताओं, इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत को
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुमलता,
1: जगबंधु और मंजू जी के साथ आज्ञा दीजिए।
2: नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग।
4: सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत। अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे। आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावाक्यथॉनचं आयोजन केलेलं आहे। मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो।
5: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेली अवधूत गुप्ते यांची एक अल्बम गीतरचना. संगीतकार आहेत अवधूत गुप्ते.

श्रोते हो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता येऊयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली वसंत बापट यांची बालगीत रचना. संगीतकार आहेत वसंत देसाई.

मिश्रित संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र बिजू रेणगिरळी, शरद गावंडे यांची भावगीत रचना, संगीतकार आहेत यशवंत देव.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावाक्यथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो. सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक संपत्ती म्हणून पाण्याचा होणारा वापर खूप काळजीपूर्वक करणं तसंच मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणं हा या सगळ्या मोहिमेचा उद्देश आहे. आणि या अनुषंगाने आपण 21 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणी महावाक्यथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नांदेडकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करतो, आवाहन करतो.

संत नामदेव महाराज यांची गवळणनाथाचं आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते राम विधाते. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात निदा फाजली यांची गझल, गायक आणि संगीतकार जगजीत सिंग.

जगजीत सिंग यांनी गायलेल्या या गझलबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेडकडून राहून बोलत आहोत. यानंतर ठीक 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. यावेळची थीम आहे होम म्हणजे घर. फोटोग्राफर्सना आपल्या घरची, बालपणाची, ज्या भागात ते गेले, ज्या भागात ते वाढले, त्या ठिकाणची, जिथं त्यांचं मन रमतं, घरपण जाणवतं, अशा जागेची आठवण करून देणारी छायाचित्र काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. खरं तर प्रत्येक फोटो एक कथा सांगत असतो, प्रत्येक फ्रेम एक क्षण कायमचा टिपून ठेवते. फोटोग्राफी ही केवळ कला नाही तर जगाकडे वेगळ्या आणि सुंदर दृष्टीनं पाहण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच सर्व छायाचित्रकारांना निरंतर प्रेरणा मिळो आणि प्रकाश मिळो याच आपण सदिच्छा देऊया. मैत्रिणींनो, भारतात विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवत असताना छायाचित्रण हे क्षेत्र देखील मागं नाही. ठरवून छायाचित्रण क्षेत्रामध्ये आलेल्या महिलांची संख्या आज मोठी आहे. गिर्यारोहण फोटोग्राफी, राजकीय पत्रकारिता फोटोग्राफी, क्रीडा फोटोग्राफी आणि मग सण समारंभ यांचं छायाचित्रण, अशा विविध प्रकारांमध्ये महिला आज हिरिरीनं आणि उत्साहानं आपला जम बसवताना दिसतात. महिला खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी देत असतानाच आपली पाळंमुळं कुठं आहेत हे महिलांना पक्कं ठाऊक असतं. आणि म्हणूनच कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण, त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल, रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या, टिपऱ्या, झांजा, खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता, त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बसफुगडी घालायची, गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण हा असा महिना आहे की जो मनाला भूल पाडतो. श्रावणसरींनी मन अगदी हळवं होतं, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.

ख्यानो श्रावण महिना सुरू झाला आहे, तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या चौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ। नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण। हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो, सर्वात मोहक ऋतू। या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळ अष्टमी, मंगळागौर

0: चला चला
1: चल गं, चल लवकर वर्षात झाली की नाही तुझी तयारी,
0: चला
2: चला लवकर चला
1: चला,
2: छान दिसताय,
3: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा, म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात. वक्त

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी, सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसरते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हा, जात आमचं घरा घरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं, जात आमचं घरा घरा फिरतं, सारखं सारखं

मागत. आता तीन हातांची फुगडी. हा, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या, होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हा, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सडून घ्या बरं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू, जावयांना वाढला पानात भात, जावई म्हणाले.

होली केली दिवाळीला येईन ग दिवाळीला येईन ग. कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्यपान. अटुष्यपान बाई अटुष्य.

0: चंद्रहास सुबैना अतुष्य पानबाई अतुष्य सुंदर दिसो आपण अतुष्य अतुष्य पानबाई अतुष्य सुंदर दिसो आपण अतुष्य.
1: गोटतोडे घालून या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा
2: कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
2: कशी मी नाचू.
1: या गळचा त्या गळचा शिंपी नाही आला शरारा नाही मला कशी मी नाचू.
2: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा.
1: या गळचा त्या गळचा माळी नाही आला बेणी नाही मला कशी मी नाचू.
2: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
2: नाच ग घुमा.
1: कशी मी नाचू
2: तशीच नाच,
1: कशी मी नाचू
2: तशीच नाच.
1: सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात. अळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडफू बाई पगडफू गेले होते राणा होता तिथे काना पगडफू बाई पगडफू गेले होते योगा विसरले त्रागा पगडफू बाई पगडफू पगडफू बाई पगडफू पगडफू बाई पगडफू.

नाचून खेळून झालं पण स्वयंपाकाचं काम काही चुकत नाही. काय चिरू आणि काय किसू, किस बाई किस, दौड का किस.

किस बाय किस गोड का किस, किस बाय किस गोड का किस। खेता खेता इतक्या दंगल्या आणि आठवणींचा गोफकी हो विणायला लागल्या।

0: लेक माझी ग सून तुझी ग घेईल मोटार ग पोरी पिंगा
1: पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
0: तुझ्या पिंग्यान मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा कटवट का ना

ती तुळशीच पानबाई तुळशीच तुळसबाई लावूया सर्दी खोकला घालूया किकीच पानबाई की किकीच पानबाई की हे आधी करू का ते आधी करू उत्साह सगळीकडेच भरलेला असतो मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या

0: अगं मंगळवारीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या.
0: अरे बापरे, मी घ्यायचा का काय? बर, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता पन्नाशी उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी. नोकरी करूनही रान्हा वाढा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट. चंद्रशेखर म्हणतात, वासंती दमू नकोस फार, आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
2: हो हो घेते ना, मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसच सिलेंडर.
3: नम्रता घेते का तू?
4: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मेरेची प्रीती, विलास लावत दिसते कृष्णाची मूर्ती.
0: अगं शोभा, तू पण घे ना.
5: मी लाजणार नाहीये.

0: दारी होती विहीर, विहिरीवर सात हांडे, सात हांड्यावर सात पराती, सात परातींमध्ये सात दिवे, सात दिव्यांच्या सात वाती, सात वातींच्या सात ज्योती, विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती।
1: वा, वा, वा, वा, वा, वा, वा, वा, वा।

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बर का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बर का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बर का. चला तर मग, लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला चिंच पेट्या, साबाई सू सारंगी सू, बेलाच्या झाडाखाली महादेवा.

चुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, चुंटीवरचा हार माझा झाला तरी काय. आजकालच्या ताणतणावाच्या दिवसात काही क्षण काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो. आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

hasli, hazgala tasli. आता गवळण फुगडी हा, गवळण फुगडी गवळण नाचे, काकाचा डेरा घम घम वाजे, घुम घुम वाजे, घुम घुम वाजे.

मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे. घागर

श्री विष्णूंच्या 10 अवतारापैकी 8 अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक. आणि त्याच्या या प्राणप्रिय गोपिका यांचे अतिशय सुंदर असे वर्णन या गाण्यामध्ये आहे की ती

विविध खेळांमधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळते शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे हो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.

मी आणि सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृतीतर्फे आभार.

आताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा

नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना.

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊस धारांनी नाहून निघालीय. आषाढातल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवा हवासाच वाटतो. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं.

दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात, माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट. ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

पहिला श्रावणी सोमवार, उपास कुणाकुणाचा, असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर

श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम रहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं. मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समींदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो, नारळ

फळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा. महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धम्माल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही आता मनोरे रचून दहीहंडी फोडताना दिसतात.

काळानुरूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैलजोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक. त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय. सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून. हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया, ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय, नव्हे सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून घेऊन वागूया आणि श्रावणोत्सव साजरा करूया.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ऍपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
राष्ट्रीय

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससीमधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600 कसोटी सामना होता. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि एन जी वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

चे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. आध्यात्मिकतेमध्ये विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावातील संत श्री गजानन महाराजांची पंढरपूर वारी करून पायी प्रवास करत आलेली दिंडी जिल्ह्यात दाखल झाली असून 18 ऑगस्टला खामगाव शहरात मुक्काम करून 19 ऑगस्टला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शेगावसाठी प्रस्थान करेल. यामध्ये खामगाव शहरातून लाखोंच्या संख्येत भाविक पालखीत सहभागी झाले. बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 1,01,934 हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असून एकाच वेळी पावसामुळे अतिवृष्टी आणि काही भागात 10 ते 12 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकं कोमेजून धोक्यात येण्याचं दुहेरी संकट ओढावलंय. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 1,01,934 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावं आणि 1,00,000 अधिक शेतकरी बाधित झालेत. सोयाबीन, तूर, मका, कापूस, ऊस आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. काही भागात मुसळधार पावसानंतर 15 दिवस पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची अनियमितता राहिल्यामुळे जमिनीत ओलावा कमी होऊन उभी पिकं कोमेजू लागली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील मतदार यादीचं डिजिटायझेशनचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील 1,976 मतदान केंद्रांवरील 9,38,386 मतदारांची माहिती संगणकीकृत करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून माहिती अद्ययावत करणं, आधार प्रमाणीकरण करणं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार यादी डिजिटल झाल्यामुळे नागरिकांना नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल ई सुविधा आता अधिक जलद पारदर्शकपणे उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या व्यसनमुक्त भारत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील तरुणाईला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याकरता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पेटकर, एनसीसीचे समन्वयक विद्यार्थी तसंच प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय, महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नांदुरा शहरातील जाणता राजा चौकात युवकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन नशामुक्त होळीमध्ये बिडी, तंबाखू, सिगरेट, गुटखा आणि दारू यासारख्या अंमली पदार्थांची जाहीर होळी केली. आपला समाज प्राचीन काळापासून सामर्थ्यशाली आहे. आपलेपणानं वागणं ही आपली ओळख आहे. जगाला आपण शाश्वत ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान शिक्षणाद्वारे मिळवून प्रत्येकानं समाजाला जोडण्याचं काम करावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. आदिवासी वंचित घटकांच्या शिक्षणाचा दर्जा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशन सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खामगावातील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि ऑडिटोरियम तसंच क्रीडा मैदान समाविष्ट असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, नगरसेवक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषानं संपूर्ण जळगाव जामोद शहर दुमदुमून गेलं. आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत बीजारोपण पर्यावरण रक्षण समूह खामगाव यांच्या पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव आणि सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीनं बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सहभागी वारकऱ्यांनी 5,00,000 देशी वृक्ष बीज संकलनाचा ऐतिहासिक संकल्प केला. 8 दिवसात 1,25,00,000 बियांचं संकलन पूर्ण झालं. खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस ही रेल्वे वारकऱ्यांना घेऊन जात असताना खामगावातील पर्यावरण प्रेमींनी वारी वृक्षबीज रोपणाची हा पर्यावरण उपक्रम राबवला. यावेळी वृक्षबीज प्रसादाचं वितरण करण्यात आलं. खामगाव बसस्थानकावरून एसटी बसने जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांनाही वृक्षबीजाचा प्रसाद देण्यात आला. यासाठी सीड बॉम्बिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या या बियाण्यांची उगवण होऊन हरितपट्टा तयार होण्यास मदत होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं

उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ऍपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोलनाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आबिटकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथं भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600 कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि अॅडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे करंजाळी भायगाव देवगाव आडगाव भुवन एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या 4 जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्रनिर्मित कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एक छायाचित्र हजार शब्दांपेक्षा अधिक बोलते असं म्हटलं जातं. छायाचित्रण ही केवळ एखाद्या क्षणाचे चित्र टिपण्याची कला नसून त्या क्षणामागील भावना, घटना, व्यक्तिमत्व आणि इतिहास जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो. हा दिवस छायाचित्रणाच्या कलेचा, इतिहासाचा आणि जगभरातील छायाचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपल्या संगती आहेत श्रीकांत वाघ सर. सर गेली 38 वर्षे छायाचित्रण, पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम या क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उद्योजक, विचारवंत यांच्या मुलाखती आणि फोटोशूट देखील केले आहेत. सध्या सर आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम शिकवत आहेत. सर, मी आपले स्टे ट्यून्ड मध्ये मनापासून स्वागत करते.
3: नमस्कार.
2: सर, मुलाखतीकडे वळत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या फोटोग्राफीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, काय सांगाल?
3: जसं अनेक कलाकार हे सांगतात की अपघाताने वळलो, तर तसं माझंही खरं म्हटलं तर अपघातानेच मी या क्षेत्राकडे आलो.
2: बर.
3: म्हणजे घरची परिस्थिती तशी आर्थिक बेताची परिस्थिती होती. म्हणजे वडिलांचं निधन मी खूप लहान असताना झालं होतं. आम्ही 4 भावंड, तर मी 10वीची परीक्षा दिली साधारण 1983 वगैरे साल होत होतोय. तर

0: परीक्षा दिल्यानंतरच आई म्हटली की आता तू सुद्धा घराला हातभार लावला पाहिजे, थोडस आर्थिक मदत तुझ्याकडून झाली पाहिजे. तर त्या काळी 150 रुपयाची एक सायकल सेकंड हँड विकत घेतली आणि मग आई म्हटली आता तू घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचा एक पेपर टाकणी ज्याला म्हणतात तसा व्यवसाय मग सुरू केला. त्याच्यातून अर्थार्जन होत गेलं. रोजची पेपर वाचायची त्यावेळेची सवय होती. तर त्याच्यामध्ये एकदा जाहिरात बघितली मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये फोटोग्राफीचा कोर्स आहे म्हणून. आणि माझ्या पहिल्यापासून ओढा असा होता की कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचं. कारण मी त्यावेळेला बुलबुल तरंग ते वाचवायचो, चित्र खूप काढायचो, म्हणजे पोर्ट्रेट काढायचो, लँडस्केप काढायचो, वॉटर कलर वगैरे. तर त्या दृष्टीने मला वेगळं काहीतरी करणे आयुष्यात हे त्यावेळेपासून एम होतं. तुम्ही म्हटलं अरे हे आपल्याला साजेचा असं काहीतरी हा कोर्स आहे फोटोग्राफीचा, फी पण कमी होती तर त्यावेळेला अफोर्डेबल होते म्हणजे कॅमेऱ्याची किमती सुद्धा. त्यामुळे मी म्हटलं की अरे इथे जाऊन बघितलं पाहिजे ऍडमिशन मिळतंय का वगैरे. तर मग गेलो, ऍडमिशन झालं आणि संध्याकाळी होतं ते 6 ते 8. म्हणजे दिवसभर मी सगळे काम धंदा सगळं करून अर्थार्जन करून ऍडमिशन घेतलं. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होते तिथे कोर्स आणि मग तो कोर्सला जॉईन झालो आणि पुढे मग लेट्स हिस्ट्री पुढे बरंच काही काही गोष्टी त्याच्यातून घडत गेल्या.
1: सर, फोटोग्राफी शिकण्यासाठी औपचारिक शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि अनुभव आणि कौशल्याच्या जोरावरही या क्षेत्रात यश कसं मिळवता येतं? कारण फोटोग्राफी हा नक्कीच स्किल बेस्ड प्रोफेशन आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: केवळ अनुभव आणि एक कलात्मक शास्त्रोक्त त्याचं प्रशिक्षण, बरेच कोर्सेस घेतलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं. तर त्याच्यात आम्ही माझं एक नेहमीचं वाक्य असतं की फोटोग्राफी ही 100% शास्त्र आहे आणि 101% कला आहे. तर हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकमेकाला धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. जर त्यातलं शास्त्र तुम्हाला नीट माहीत असेल तर ती तुम्ही कला म्हणून नीट वापरू शकता. म्हणजे कोणतीही गोष्ट ही फोटोग्राफीच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे का, तर मी नक्की म्हणेल की घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तांत्रिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. टेक्निकल तुम्ही शिकणं, म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी ज्याला फोटोग्राफीमध्ये यायचं आहे, मग ते हौशी म्हणून येऊ द्यात, फोटो जर्नलिस्ट म्हणून येऊ द्यात, कुठल्याही क्षेत्रात, किंवा त्याला सिनेमा फिल्म मेकिंग करायचे तरी सुद्धा तुम्हाला ते टेक्निकल माहीत असेल. त्यातले वर्ड्स असतात, काही तांत्रिक शब्द असतात प्रत्येक क्षेत्रामधले, तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मग त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करता येत नाही.
1: बरोबर.
0: आणि तंत्रावर जेवढी तुमची हुकूमत असेल त्यानुसार मग तुम्ही त्यात कला ओतू शकता.
1: अगदीच.
0: आणि मग हळूहळू तुमचा अनुभव जसा वाढेल तसं तुम्ही तांत्रिक याच्यावरती सुद्धा मात करू शकता.
1: नक्कीच.
0: याचं एक खूप सुंदर उदाहरण यासाठी द्यायला पाहिजे की एक फोटोग्राफर नव्हते ओरिजिनली, ते पेंटर होते.
1: बरं.
0: तर सत्यम शिवम सुंदरमची फोटोग्राफी त्यांनी केली, असे ती जिनतामंते हे घेऊन जाते बघा डोक्यावरती. तर त्यांना मग ही ऑफर आल्यानंतर मग त्यांनी फोटोग्राफी म्हणजे एक कॅमेरा घेतला आणि कॅमेरा त्यांनी ऍज अ ब्रश जसं वापरतो पेंटिंग तसं वापरला. पण काही मित्रांना विचारून की बाबा हे अपरचर काय असतं, शटर स्पीड थोडं तांत्रिक हे घेतलं आणि मग त्यांनी ते कॅमेरा पेंटिंग सदृश्य ब्रश सारखा वापरला. तर तसंही करता येतं. तर सांगायचं शेवटी असं की टेक्निकली तुम्हाला नॉलेज हे असायलाच पाहिजे. मग टेक्निकल कडून तुम्ही ती कलात्मकता कशी वापरायची आता ते व्यक्ती सापेक्ष आहे, तो कशा तऱ्हेने ती तंत्र कलेकडे नेतो. त्याचं दोन्ही आहे म्हणजे याच्यात.
1: नक्कीच. सर, मला पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे की एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? जसं मी सुरुवातीला म्हटलं की एव्हरी फोटोग्राफ टेल्स अ स्टोरी, तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? आणि पूर्वी फोटोग्राफी आणि आता डिजिटल फोटोग्राफी आहे ज्याविषयी आपण आताच बोललो, तर यामुळे कोणते चांगले आणि वाईट बदल या फोटोग्राफी उद्योग क्षेत्रामध्ये घडून येत आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं?
0: पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे कोणते आवश्यक गुण म्हणता येतील आपल्याला फोटोग्राफरचे, की चांगला फोटो चांगली फोटो स्टोरी कशी निर्माण होऊ शकते. आणि एक फोटो टिपला की ती एक प्रकारची हिस्ट्री होऊन जाते, कारण परत तसा क्षण येण्याची शक्यता कमी असते. तर मी स्टुडंटला शिकवतानाही एक वाक्य नेहमी सांगतो, साहिर लुधियानवी आमचे दैवत आहेत, मोठे कवी शायर गीतकार होते, तर त्यांचं एक वाक्य आहे, क्यू देखे

0: इस दुनिया को दूसरों की नजर से हम क्यों देखे, इस दुनिया को दूसरों की नजर से हम ले देखे अपने पास एक नजर ही तो है, ले देखे अपने पास एक नजर ही तो है। तो प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी एक नजर असते किंवा ती असावी। जर ती स्वतःची एक नजर असेल तर तो मग समोरची काही घटना आहे, जो काही प्रसंग, जो काही दृश्य आहे, तो त्याच्या नजरेने वेगळं टिपू शकतो। तर एखाद्या कार्यक्रमात काय होतं की जेवढा मोठा कार्यक्रम तिथे तेवढे जास्त फोटोग्राफर असतात। तर मला आठवत आहे की आळंदीला साहित्य संमेलन होतं, शांता शेळके अध्यक्ष होत्या, तर शांता शेळकेंची मैत्रीण म्हणजे लता मंगेशकर, तर ती पण होती, म्हणजे तिने शांताबाईंनी लता मंगेशकरांनाही बोलवलं होतं, आणि शरद पवार पण होते उद्घाटक। आणि अर्थात त्यावेळेची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती त्यावेळेला, तर त्याच्यातून तुम्हाला ती स्टोरी पण मिळवायची, ती दीप प्रज्वलनाचा चांगला फोटो पण घ्यायचा आहे, सगळे चेहरे आले पाहिजेत स्टेजवरचे। आता एखाद्याचे अपर्चर यावेळेला 8 असेल, दुसऱ्याने 11 ठेवला असेल, एकाने 5.6 ठेवला असेल, प्रत्येकाचा शटर स्पीड वेगळा असेल, अँगल वेगळा असेल, कुणाला शरद पवार व्यवस्थित दिसत असतील, कुणाला लता दीदी व्यवस्थित दिसत असतील, पण प्रत्येकाला म्हणजे तो फोटो चांगला मिळवण्याची आस असतेच। अजून एक उदाहरण सांगेल मी इथलंच, FTIचं आहे, अमोल पालेकरांचं। तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, म्हणजे बरेच जण होते, तरी 7-8 फोटोग्राफर असतील। तर त्यावेळेला मी फोटोग्राफी करत होतो म्हणजे प्रेससाठी, तर त्याच्यात आम्हाला अशी सवय असायची की ऑफबीट फोटो, की जे इतर पेपरमध्ये छापून येणार नाही ते आफ्टर पेपरमध्ये आला पाहिजे। तर मी एक अँगल असा केला की मी अमोल पालेकरांच्या मागे गेलो आणि अमोल पालेकर बोलतायत, माईक दिसतोय आणि ऑडियन्स दिसतंय, असे फोटो काढले मी। पण दुसरे एक दोघं फोटोग्राफर होते, त्यांनी सेम माझी कॉपी केली।
1: अरे
0: आता माझी कॉपी केल्यामुळे मग माझी ती ऑफबीटपणा गेला ना निघून। मग अजून एक गुण म्हणजे पेशन्स, संयम हा प्रचंड, आणि प्रतीक्षा करणे त्या क्षणाची। मी म्हटलं नाही मला अमोल पालेकर आणि विद्यार्थी ऑफबीट फोटो हवाच आहे। मी एकटा थांबलो होतो, कार्यक्रम संपल्यानंतर FTIच्या आवारात अमोल पालेकर बाहेर आले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते। तर मी विद्यार्थ्यांचं पाठ मोरीत अशी फक्त डोकी घेतली आणि त्या डोक्यांमधून अमोल पालेकरांचा चेहरा दिसतोय आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, असा फोटो मी घेतला आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला। तर मग त्याची ती वाहवा होणे आणि अरे क्या बात आहे, म्हणजे इतर पेपरमध्ये एकदम साधा सिम्पल तो बोलतोय स्टेजवरून असे फोटो, आणि माझा फोटो एकदम वेगळा। तर असे तुम्हाला ती पेशन्स म्हणजे प्रतीक्षा करण्याची सवय, संयम असायला पाहिजे।
1: सर पुढे आपण वळूयात फोटोग्राफी सोबत व्हिडिओग्राफी, एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यासारखी कौशल्ये शिकणे हे तरुणांसाठी, आपल्या युवक मित्रांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं, याविषयी आपलं मत काय?
0: नक्कीच नक्कीच। आता आम्ही ज्या काळात होतो तेव्हा म्हणजे फिल्म फोटोग्राफी हाच त्यावेळेला विषय होता, पण एका दृष्टीने खूप वाश झालं फिल्म म्हणजे फोटोग्राफीमध्ये, डिजिटल युग ज्याला म्हणतो आपण, तर ते DSLR म्हणजे पूर्वीच्या कॅमेराला आम्ही SLR म्हणायचो, सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा, तर तो आता DSLR म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा असं त्याचं नवीन नामकरण झालेलं आहे। एक कॅमेरा म्हणजे तुम्ही त्याचं PhD करू शकता, एवढी फंक्शन्स आता तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये आहे। आमच्या पूर्वीच्या कॅमेऱ्यामध्ये काय नाही, शटर स्पीड, अपर्चर आणि तो काय ISO, म्हणजे ते सुद्धा ते रोलमध्ये यायचा, रोल टाकायचा। आता ISO ही त्याच्या कॅमेऱ्यामध्येच, सगळं त्याच्यामध्येच आहे। इतकं फास्ट एक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो की स्काय इज द लिमिट। याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही फिल्म मेकिंग करताय, तुम्ही फूड फोटोग्राफी करताय, पोर्ट्रेट फोटोग्राफी करताय, का मॉडेलिंग करताय, तर त्या त्या फील्डनुसार त्याच्या कॅमेऱ्यामधली जी फंक्शन्स आहेत ती तेवढीच तुम्हाला उपयोगी येतात। मग सगळीच फंक्शन एकानेच वापरावी किंवा वापरली जातील त्याच्याकडून याची शक्यता खूप कमी आहे, पण ती माहिती असायला पाहिजे किमान। तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांनी सांगतो की माल फंक्शनिंग हा एक प्रकार आला AI मुळे वगैरे, की चेहरे बदल करणे वगैरे, तर याच्यापासून मात्र तरुणांनी दूर राहायला पाहिजे। तर एडिटिंग हे आम्ही नेहमी सांगतो, मी पूर्वीही सांगायचो की जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे। अति एडिटिंग केलं तर त्या ओरिजिनल फोटोमधली सगळी गंमत निघून जाते, त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा येऊ शकतो. वे जी कॅन्डिड कॅन्डिड आता ते

0: जो शब्द प्रचलित झाला तर कॅन्डिड म्हणजे आम्ही त्या काळेला म्हणायचो नॅचरल फोटो. तर ती नॅचरलनेस मध्ये जो गोडवा आहे, जे सौंदर्य एस्थेटिक ज्याला म्हणतो इंग्लिश आजच्या भाषेमध्ये, तर ते सौंदर्य नॅचरल मध्ये आहे. तर एखाद्या गोष्टीचं फार एडिटिंग करण्यामध्ये पॉईंट नाही, निदान फोटोमध्ये तरी मी म्हणतो आणि व्हिडिओमध्येही तसंच आहे. पण ही जी सगळी स्किल आहेत ती नवीन व्यवसायासाठी आणि फोटोग्राफीतून आणखी वेगळं, म्हणजे एखाद्या शॉर्ट फिल्म बनवू शकतो त्याच्यातून. तर जसे आता काही अष्टपैलू असतात, जसे पु ल देशपांडे, किशोर कुमार, की सगळं ते करायचे, हे पण ते पण, गाणे पण, अभिनय पण, तसंच एखादा फोटोग्राफर करू शकतो. फोटोग्राफी पण करतोय, शूटिंग पण, व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय, अँकरिंग पण तो करतोय. पण अशी उदाहरणं कमी आहेत, पण करता येऊ शकतं नक्कीच.
1: आणि ते शिकणं सुद्धा एक स्किलच आहे आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो.
0: होऊ शकतो. हो,
1: पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम यांचा परस्पर संबंध कसा आहे? फोटो जर्नलिझम म्हणजे नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर जे तरुण तरुणी करू इच्छितात तर त्यांच्यामध्ये कोणती कौशल्ये असणं आवश्यक आहे? कारण तुम्ही देखील त्याच बॅकग्राऊंड मधले आहात.
0: हो,
1: तर तुम्ही काय गायडन्स कराल?
0: गेली म्हणजे 1988 ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष पत्रकारिता आणि फोटोग्राफी असं दोन्ही सायमल्टेनियसली करतोय. की मी दोन्ही कोर्सेस केले, लेखनाचं पण म्हणजे फोटो जर्नलिझम पण पदवी का केली आणि फोटोग्राफी पण शिकलेलो आहे. तर एकतर चित्रकार असल्यामुळे फोटोग्राफी शिकलो आणि मी कवी असल्यामुळे गसायला वगैरे लिहित असल्यामुळे लेखनाची ती आवड होती. तर त्याच्यात आणखी वाट काय करता येईल म्हणून मी जर्नलिझम केलं. आणि त्या दृष्टीने मग मी माझा प्रवेश लवकर झाला त्यामुळे, कारण दोन्ही स्किल माझ्याकडे होत्या. ते प्रशिक्षणामुळे काय होतं, खाचा खोचा त्यातल्या समजतात आणि मग पुढे तुमच्या जी काही कल्पना शक्ती ती नंतरचा भाग आहे. पण ते खाचा खोचा कळल्यामुळे उलट तुम्हाला तुमच्या कलात्मकतेला जास्त वाव मिळू शकतो. फोटो जर्नलिस्ट म्हणजे कॅमेरामन जो आहे तोही जर्नलिस्टच असतो. त्याला ती आम्ही त्याला म्हणतो की न्यूज सेन्स ज्याला म्हणतात, तो न्यूज सेन्स त्याला असावा लागतो. फोटो जर्नलिस्ट एकदम अष्टावधानीने अलर्ट असावं लागतं सतत, की काय घडतंय ते पटकन टिपायचंय. एक सेकंदही तुम्ही उशीर लावला की तो तुमचा शॉट जाण्याची शक्यता असते.
1: सर, पुढे मला तुम्हाला असं विचारायचंय की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे फोटो जर्नलिस्टच्या कामाचे स्वरूप कसे बदलले आहे?
0: काय होतं की खूपच म्हणजे हे डिजिटल युगामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड खूप वेगाने आता बदलत आहे, की सतत इतके बदल होत असतात की ते सतत अपडेट राहावं लागतं. म्हणजे डिजिटली तुम्हाला त्या गोष्टीची सतत नवीन नवीन नॉलेज घेत राहावं
1: लागतं.
0: पण एका दृष्टीने असा फायदा झालेला आहे याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की जिथे समस्या आहे तिथे संध्या असते. उलट डिजिटल युगामुळे काही कामं कमी झाली तर काही कामं वाढली, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचे ड्रॉबॅक पण आहेत आणि फायद्याच्या पण गोष्टी आहेत. समजा तुम्ही हे लग्नाचे प्रिंटआउटच नाही काढले, अल्बमच नाही बनवला, म्हणजे हार्ड कॉपी त्याची जर तुमच्याकडे प्रिझर्व्ह केली नसेल, किंवा निदान पेन ड्राईव्ह येणार फोटोग्राफरने दिला तुम्हाला तर त्याचे तुम्ही 3-4 ठिकाणी ठेवा, म्हणजे हे खर्च वाढलाच ना. म्हणजे उलट पूर्वीच स्वस्त होत, एकच अल्बम बनवला की तो 20-50 वर्ष बघितला जायचा. पण आता हे करप्ट होणे, फाईल करप्ट होणे हा एक डेंजर प्रकार आहे. 150 फोटो काढले तर त्यातले महत्वाचे 40-50 फोटोचा तरी तुम्ही अल्बम करून ठेवला होईल.
1: आणि सर, या सगळ्यामध्ये आता डिजिटल मीडिया जसं वाढलंय तर यामध्ये नैतिकता म्हणा किंवा एक प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो, तर याचा देखील खूप प्रश्न येतो. खूप फोटोज अपलोड होतात वेबसाईट वरती म्हणा किंवा एकूणच इंटरनेटवरती, तर फोटो जर्नलिझम मध्ये काम करताना नैतिकता, सत्य आणि संवेदनशीलता, तर याचे देखील काय महत्व आहे तुमच्या दृष्टीने, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, जसं आता आपण बोललो की डिजिटलचे त्याचे ड्रॉबॅक आहेत, तर आता आणखी AI आलंय, त्याच्यामध्ये ते चेहरे बदलणे हे करणे अशा खूप गोष्टी येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा आता महिला किंवा मुली सुद्धा कित्येक वेळेला फोटो द्यायला वगैरे घाबरतात, किंवा त्यांनाही अलर्ट केलं जातं की सोशल मीडियावर फोटो टाकू नका, तुमचे तुमचे फोटोचा मिसयूज होऊ शकतो. तर फोटो जर्नलिस्टनी किंवा फोटोग्राफरनी यापासून दूर राहायला पाहिजे. निदान आपण त्याच्यात नाही आहोत ना, किंवा आपण त्या गोष्टी न करणे हे चांगलं आहे, तर ती नैतिकता पाळणं अत्यावश्यक आहे.
1: अगदीच, म्हणजे जसं आपण

0: देखील म्हटलं की जितकं अपडेट होत आहे तितके त्याचे ड्रॉबॅक्स देखील आहेत, आणि आपण फक्त ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घेणं गरजेचं आहे. सर, मला मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारायचंय की मोबाईल फोटोग्राफी आणि प्रोफेशनल फोटोग्राफी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ली तर सगळेच जण फोनमध्येच फोटोज काढतात, तर या ज्या दोन फोटोग्राफीज आहेत तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे, आणि आज AI आणि मोबाईल कॅमेराच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज आणि महत्व हे कसं टिकून आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: बहुतेक लोकांच्या खिशाला असं पेन लावलेला असतो, याचा अर्थ ते लेखक नाहीयेत.
0: बरोबर.
1: तर तसंच मग तुमच्याकडे मोबाईल असो नाही ते DSLR असो, म्हणजे तुम्ही फोटोग्राफर आहात असं नाहीये. तुम्ही जसं म्हटलं की मोबाईल, तर मोबाईल फोटोग्राफी आणि DSLR फोटोग्राफी याच्यामध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे. मोबाईल फोटोग्राफीमध्ये आजच्या घडीला तरी बऱ्याच लिमिटेशन आहेत की त्याचे ग्रेन्स फाटणे किंवा मोठे एनलार्जमेंट करता येत नाहीत.
0: बरोबर.
1: तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की झूम इन झूम आउट या गोष्टीमध्ये मर्यादा पडतात, वाईड अँगलमध्ये मर्यादा पडतात. तर या गोष्टी तुम्हाला DSLR मध्ये या गोष्टी होत नाहीत, लिमिटेशन एवढी नसतात. तुम्हाला भारी काम करायचं, क्वालिटेटिव्ह काम करायचं दर्जेदार, तर मात्र तुम्हाला डिजिटल कॅमेरा म्हणजे DSLR घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मोबाईलमध्ये लिमिटेशन येतात, तो जसा असेल तसा तुम्हाला वापरायचा आहे.
0: बरोबर.
1: आणि डिजिटल कॅमेऱ्यामध्ये तुम्ही मॅन्युअली फोटोग्राफी करू शकता की तुमच्या मननुसार कॅमेरा वागणार आहे.
0: बरोबर.
1: शेवटी फोटोग्राफी आपण असं म्हणतो ना, कलात्मकता, भावना आणि कम्युनिकेशनचं साधन आहे. मी फोटोमध्ये काय आहे ते नाट्य सुद्धा आहे, वक्तृत्व सुद्धा आहे, संगीत सुद्धा आहे, नादमयता आहे, भावनात्मकता आहे. तर ती सगळी एका फोटोमध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे, तर तिथे मात्र मग तुम्हाला तो डिजिटल कॅमेराच उपयुक्त आहे.
0: सर, तुम्ही गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि आपण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकवत आहात, आजच्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणता बदल घडलाय असं तुम्हाला वाटतं?
1: तर हे अगदी संख्यात्मक 100% सगळेच एक साथ असेच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण मोठा बदल म्हणजे पेशन्स खूप कमी झालेले आहेत. कारण आत्ताचे युग एकदम फास्ट झालेलं असल्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, पटकन नॉलेज मिळायला पाहिजे, असे म्हणजे ती घाई खूप असते.
0: बरोबर.
1: पण 2 महिने सुद्धा शिकायला पाहिजे विद्यार्थ्यांना, अरे बापरे एवढं कशाला शिकायचं. तर थोडीशी पेशन्स ठेवणं, म्हणजे सगळेच नाही म्हणते मी, पण बहुतांशी पेशन्स कमी झाला, म्हणजे फास्ट कसं नॉलेज त्यांना ग्रहण करायचंय.
0: बरोबर.
1: तर तो एक भाग झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे समोर जे घडतंय ते आता यानंतर काय घडू शकेल, ही एक त्याच्यामध्ये ती पॉवर असावी लागते चांगल्या कलाकारा म्हणजे चांगल्याच कलाकारामध्ये ऑब्झर्वेशन. तर ते त्याच्यामध्ये आलं तर तो एक गुण आत्मसात करणे, आणि शिकण्याची की थोडं थांबवून एखादी गोष्ट नीट आत्मसात करणे, पेशन्स ठेवून, संयम ठेवून. तर म्हणजे आजची तरुण पिढी म्हणजे आमच्याही पेक्षा खरं तर फास्ट आहे, लवकर करतात ते आत्मसात, पण थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि लगेच यश मिळेल याची खात्री अजिबात नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला काम करत राहणे हा एकच पर्याय आहे त्याच्यात.
0: सर, मुलाखतीच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपण आलोय, तर त्याच धर्तीवरती मला तुम्हाला असं विचारायचंय की फोटोग्राफी, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आहे याचे शिक्षण जे विद्यार्थी घेतात, तर या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 5 वर्ष 10 वर्ष किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि ते काय काय करू शकतात, तर याविषयी तुम्ही काय गायडन्स करू शकाल?
1: हा, मगाशी जसं म्हटलं की हे फील्ड सतत बदलत राहत आहे.
0: बरोबर.
1: तर याच्यामध्ये संधी खूपच, काय इज द लिमिट असं म्हणतो आपण, तर तसं विषय खूप आहेत. डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आहे किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग आहे, या गोष्टी ते करू शकतात, स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात, मालक होण्याची संधी त्यांना आहे. मग त्याच्यातून अनुभव प्रचंड मिळतात. मग एखाद्याला वाटलं की नाही नाही मी फोटोग्राफी चांगली करतो तर मी फोटोग्राफीच करेल, मी व्हिडिओ शूटिंग नाही करणार, हा पण व्हिडिओचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तसं हे तुम्हाला फ्लेक्झिबल असणं हे फायदेशीर ठरतं.
0: आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगामध्ये तुम्ही जितकं जास्त फ्लेक्सिबल असाल किंवा जितके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर करता

0: तुम्हाला फायदा आहे,
1: तुमच्याकडे आहे तितका तुम्हाला फायदा आहे. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आपला, सर फोटोग्राफी हा केवळ छंद न राहता सक्षम करिअर कसा बनू शकतो? आपल्या प्रदीर्घ अनुभवातून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुणांना, आपल्या युवक मित्रांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: एकतर आवड पाहिजे, पॅशन पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये

0: कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये तर प्रचंड असायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: हॉबी म्हणून सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनली म्हणजे भरपूर पैसे आहेत गाठीशी, तर तुम्ही हॉबी म्हणून सुद्धा यांच्यात आणखी पैसे कमवू शकता. ट्रेकिंगला गेलेत, किल्ल्यांचे फोटो काढलेत, तर असं पण करता येऊ शकतं की म्हणजे छंद म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता, नाव कमवू शकता. आणि असं म्हणतात ना की एकदा तुमचं नाव झालं ना की मग पैसे आणि काम तुमच्या मागे पळत येतं. तर आणि फोटो जर्नलिझम मध्ये एक फायदा असा होतो की आपलं नाव छापून येतं की एक वृत्तपत्र 1 लाख कॉपी 2 लाख कॉपी छापतात आणि त्याच्यात खाली आपलं नाव येतं की छाया श्रीकांत वाघ किंवा पिक्चर बाय श्रीकांत वाघ. असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ग्लॅमर एक प्रकारचं, पैसे एक वेळ थोडे कमी असतील मग ते ग्लॅमर मुळे काय होतं की इतर कामं तुम्हाला मिळू शकतात. एका ठिकाणावरून समजा कमी पैसे आले तर त्याच्यामुळे 4 कामं येतात की हा फोटो कुणी काढलाय वा एवढा भारी फोटो आहे. तर असंही होतं. म्हणजे युवकांना हेच मी सांगेल की प्रचंड पेशन पाहिजे, पॅशन पाहिजे, किती एक गोष्ट करायची म्हणजे करायची तर लगेच यश मिळेल याच्या मागे न धावता ती सतत करत राहणे, आणि ती तुम्ही जेवढी पॅशनेटली करत राहाल तर यश नक्की मिळू शकतो. एक ना एक दिवस ते मिळणार आहे. आणि जी गोष्ट कराल त्याच्यातलं पूर्ण जेवढं जास्ती नॉलेज मिळवता येईल. आणि आज तर नॉलेजला काय म्हणजे काय तुम्ही नुसतं क्लिक केलं की ते तुमच्या पुढे हजर आहे. खरं नॉलेज पुस्तकात तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही पुस्तकं वाचणं किंवा मूळ ग्रंथ मूळ जिथे आहे तिथे पोचणं गरजेचं आहे. तर हे सांगण्यासारखी गोष्ट की वाचन केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, समाज वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे. वाटले तुम्ही कॅमेरा जो आहे तुमचा DSLR तो बॅग मध्ये ठेवा आणि शहरभर फिरा, नुसतं ऑब्झर्व करा कुठं काय दिसतंय काय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे हा इन्सिडेंट आता घेणं आवश्यक आहे मग त्यावेळेला कॅमेरा बाहेर काढा आणि मग तो फोटो तुम्ही टिपा. फोटोग्राफरनी सुद्धा रियाज करायचं म्हणजे काय तर ते मी आता जे सांगितलं ते तुम्हाला नजर पाहिजे आणि आत ती उर्मी पाहिजे की मला हे घ्यायचंय. तर असं बऱ्याच गोष्टी सांगता येतील की हे जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळू शकतं.
1: मित्रांनो, काळ पुढे जात असला तरी छायाचित्रे भूतकाळातील आठवणी वर्तमानात जिवंत ठेवतात आणि पुढील पिढ्यांना इतिहासाच्या दृश्याची ओळख करून देतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध असला तरी उत्तम छायाचित्रणासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते, त्यासाठी निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि योग्य क्षण टिपण्याची दृष्टी आवश्यक असते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रांकडे केवळ सुंदर प्रतिमा म्हणून न पाहता त्या प्रतिमेमागची कथा, भावना आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणे हीच या दिवसाची खरी जाणीव ठरते. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिलात, गायडन्स आमच्या युवक मित्रांसाठी दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: चला तर युवक मित्रांनो, मी स्वराली आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदर

0: माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
1: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
2: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा.
3: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
5: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov.in.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमा नसलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही एसआयआरमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत

न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला.

0: 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून SIR ला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला, तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा, अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे. श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
4: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
5: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
6: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
5: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मुंबईत नुकतंच इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात झालेल्या चर्चेमध्ये भारत अमेरिकेदरम्यान आर्थिक संबंधांना चालना मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांची भागीदारी कशी वाढणार यावर या संमेलनात मंथन झालं. या संमेलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या संमेलनाचं फलित समजून घेण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे यांच्यासोबत केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: सर, मुंबईत मंगळवारी आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्दिष्ट काय सांगाल आणि अधिवेशन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीसाठी किती महत्वाचं होतं?
2: इंडो अमेरिकन चेंबरचे नॅशनल कन्व्हेन्शन 2026 चा मुख्य उद्देश भारत अमेरिका संबंध केवळ गव्हर्नमेंट लेवलला ठेवण्यापेक्षा ते अधिक सखोल, व्यावहारिक आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल रिलेशनशिप कडे नेणे हा होता. धोरणकर्ते, मुत्सद्दी, उद्योग जगतातील नेते, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्स यांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि जॉईंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये ठोस संधी ओळखता याव्यात यासाठी हे संमेलन एक व्यासपीठ म्हणून आखण्यात आले होते. याची तीन प्रमुख कारणे आहेत. अधिक भक्कम पुरवठा साखळी उभारणे म्हणजे सप्लाय चेन. जागतिक उद्योग आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून त्या अधिक सुरक्षित करण्याकडे वळत आहेत. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका क्षमता एकमेकांना पूरक आहे. या धोरणात्मक क्षेत्रात विश्वासार्हतायुक्त पुरवठा साखळ्यांना चालना देणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. कारण दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की भारत अमेरिका जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण म्हणतो, वर्षानुवर्ष आपण या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहोत, त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स या दोन्ही देशांना आपल्याला मिळत आहेत. याला अजून दीर्घकालीन बळकटी द्यावी त्याच्यामध्ये उद्योग जगताचं फार महत्वाचं कार्य आहे. एस्पेशली आपण जे एमएसएमई उद्योग म्हणतो यांना या साखळीमध्ये किंवा या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मोठे उद्योग तर आहेतच, आपल्या भारताकडनं बाहेर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, पण ह्याच्यामध्ये एमएसएमईचा पुढचे काही वाटचाल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे. सो त्या एमएसएमईना सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसा युएस बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करता येईल, स्केल कसं करता येईल, हे एक उद्दिष्ट ठेवून हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही केलेलं होतं. तिसरं कारण असं विचारलं असं आहे की पुढील दशकात आकार देणाऱ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे या कार्यक्रमात नेमक्या त्या क्षेत्रांवर भर देण्यात आला. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व जीवशास्त्र, दुर्मिळ खनिजे असतील, सेमीकंडक्टर आहेत, प्रगत उत्पादनं आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ. कारण स्किल्ड मॅनपॉवर हा पुढचा महत्वाचा विषय आपल्याकडे भारतामध्ये दिसतो. कारण जशा इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला स्किल मॅनपॉवर ची पण गरज भासते. हे संमेलन केवळ एक सर्वसाधारण व्यावहारिक किंवा व्यावसायिक परिषद नव्हती. भारत आणि अमेरिका आपल्या भक्कम सामरिक संबंधाचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक, व्यवसाय, तंत्रज्ञान, रोजगार आणि भक्कम पुरवठा साखळ्यांमध्ये कसे करू शकतात हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
1: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी या अधिवेशनात कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला?
2: या संमेलनात बेसिकली पाच प्रमुख क्षेत्रांवरती आपण भर दिला. आरोग्य सेवा व जीवशास्त्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा. तिसरं म्हणजे दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर आणि

0: अंतर्गत उत्पादने आणि गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशनी जे काय नवीन उद्योग आणण्याकरता ज्या सुविधा अनाऊन्स केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक चर्चासत्र या संमेलनात ठेवलं. एकंदरीत भारत व अमेरिकेच्या क्षमता एकमेकांना पूरक असलेल्या आणि सहकार्यातून व्यापार गुंतवणूक इनोव्हेशन भक्कम पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन व दीर्घकालीन आर्थिक वाढ निर्माण होऊ शकणाऱ्या भविष्य विमुख क्षेत्रांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात होते या पूर्ण संमेलनामध्ये. त्या संमेलनात चर्चा सत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप टेक वरती भरपूर चर्चा झाली. भारतात तयार होणारे नवीन जे उद्योग होत आहेत स्टार्टअप्स महाराष्ट्रात पण आपण बघितलं तर भरपूर एआय स्टार्टअप्स किंवा एआय एमएल आपण ज्याला आता मशीन लर्निंग मध्ये येणारे स्टार्टअप्स आणि डीप टेक मध्ये येणारे स्टार्टअप्स त्याला नुसता भारत हा एकमेव मार्केट नसून परदेशात म्हणजे अमेरिकेत सुद्धा मोठं त्याचं मार्केट आहे. तो ते कसं आपण करू शकतो कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरती चर्चासत्र झालं.
1: सर भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत आणि अमेरिकन गुंतवणुकीला भारतात अधिक वाव मिळवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: भारतीय कंपन्यांना इंटरनॅशनल पार्टनरशिप्स मध्ये आणि सप्लाय चेन मध्ये आपल्याकडे इथे बॅकएंडला चांगलं पायाभूत सुविधा आणि चांगली सप्लाय चेन उभी करता येईल. भारतात अधिक अमेरिकन गुंतवणूक यावी हा सुद्धा एक याच्यातला मुद्दा होता. कारण जशी गुंतवणूक येते तशी टेक्नॉलॉजी पण आपल्याला उपलब्ध होते. आता नवीन ज्या जसं आपण मगाशी म्हणलं की हेल्थकेअर अँड लाईफ सायन्सेस मध्ये हेल्थकेअर एस्पेशली जिथे आपल्याला नवीन उत्पादने हवी आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे ती जशी गुंतवणूक येईल तशीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. भारतीय कन्झ्युमर्सना सुद्धा किंवा आपण जे काय आता आपल्याकडे इनोव्हेशन करतो आहोत किंवा आपल्याकडे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करतोय याला जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये पण आपण नेऊ शकतो. जसं भारतात उत्पादन करू भारतात त्याचं विक्री करू तशीच इथे उत्पादित केलेली उपकरणे किंवा प्रोडक्ट्स ही आपण अमेरिकेला एक्सपोर्ट पण करू शकतो. तो हे पण एक उद्दिष्ट आम्ही या संमेलनात ठेवलं होतं. थोडक्यात आयएससीसी एक द्विमार्गी व्यावसायिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत प्रवेश व वाढीस मदत करणे तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक उत्पादन आणि तंत्रज्ञान व पुरवठा साखळी भागीदारी उभारण्यास प्रोत्साहित करणे असा मार्ग इंडो अमेरिकन चेंबरने तयार करण्याच्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे आणि गेले 50 वर्ष आम्ही हेच करत आहोत.
1: आमचा पुढील प्रश्न हा आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना या सहकार्याचा कसा आणि कितपत फायदा होणार आहे?
0: दरवर्षी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स दरवर्षी भारतातनं एमएसएमईचं डेलिगेशन हे अमेरिकेला घेऊन जातं आणि तिथे बी टू बी मिटिंग किंवा विविध तिकडच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सना भेटणं आणि त्याच्यातनं रिलेशनशिप्स किंवा बी टू बी अरेंजमेंट कशा करता येतील त्याच्यावरती प्रामुख्याने भर देतं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा आपण जर आमचे मेंबर्स बघितले तर तेही प्रामुख्याने एमएसएमई आहेत. मोठे उद्योजक मोठे उद्योग तर आहेतच पण एमएसएमई हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे जे मगाशी मी 5 एरियाज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की जिथे जसं लाईफ सायन्स आहे हेल्थकेअर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे डीप टेक आहे किंवा प्रगत उत्पादनं आहेत यामध्ये जे काम करतायत करू इच्छित आहेत त्यांच्याकरता आपल्याला प्लॅटफॉर्म कसा डेव्हलप करता येईल हा एक पहिला उद्देश. गुंतवणूक अमेरिकेतनं या एरियाजमध्ये एमएसएमईज बरोबर जॉईंट व्हेंचर्स असतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थ्रू आपण काही गुंतवणूक आणू शकतो का एकत्र काम करू शकतो का त्याचा एमएसएमईजना टेक्नॉलॉजी करणं किंवा एक्सपोर्ट्सद्वारे कसा फायदा होऊ शकेल याच्यावरती प्रामुख्याने फोकस होता. येत्या काळामध्ये आता जर नंबर्स बघितले तर एमएसएमईचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत असं दिसत आहे आणि एमएसएमई हे अमेरिकेमध्ये सुद्धा तिकडच्या एमएसएमईज बरोबर एकत्र काम करून चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतील असं दिसतं.
1: भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी म्हणून उदयास येत आहेत आणि या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहण्याची महाराष्ट्राची इच्छा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत. काय सांगाल त्याविषयी?
0: मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण विशेष महत्वाचे आहे कारण ते भारत अमेरिका संबंधांचे जागतिक महत्व महाराष्ट्राच्या स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षांशी जोडते. भारत आणि अमेरिका पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन सहकार्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आयएसी संमेलन मगाशी म्हणल्याप्रमाणे जे 5 विषय आम्ही घेतले होते लाईफ सायन्स असेल हेल्थकेअर असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सेमीकंडक्टर असतील प्रगत उत्पादने असतील आणि सप्लाय चेन असेल ही द्विपक्षीय आर्थिक सहकार्याची पुढील पिढीसाठीची महत्वाची क्षेत्रे म्हणून आपण ओळखायला पाहिजे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचं राहणं अतिशय अनुकूल स्थितीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल क्लीन एनर्जी असेल स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो डेटा सेंटर असतील आणि उत्पादन आणि जागतिक क्षमता केंद्र याची उभारणी ही महाराष्ट्रात होऊ शकते आणि ऑलरेडी घडते आहे. मुख्यमंत्री यांनी 20-30 पर्यंत महाराष्ट्राला 1,00,000 कोटी डॉलरची आर्थिक व्यवस्था बनण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली आहे.

0: प्रामुख्याने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ व गुंतवणूक हे महत्वाचे चालक घटक दिसतात. भारत अमेरिका दृष्टिकोनातून पाहता यातून एक अतिशय भक्कम संधी निर्माण होताना वाटते. महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणुकीसाठी पण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार ठरू शकतं. आर्थिक राजधानी भारताची मुंबईच आहे आणि आपण जर म्हटलं तर पुणे औद्योगिक केंद्र आहे. पुण्यामध्ये GCC येत आहेत, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत आणि त्यामुळे पुणे, मुंबई आणि संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या भागांमध्ये कोल्हापूर असेल, या भागामध्ये सुद्धा परदेशातनं गुंतवणूक वाढायला लागलेली आहे. आपण जर ह्याचा या दृष्टिकोनात विचार केला तर आर्थिक दृष्ट्या आणि तंत्रज्ञान असेल, इनोव्हेशन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, तर या सुविधा महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली अवेलेबल आहे. या दृष्टीने संबंधाला विचारांपासून कृतीकडे नेण्याचे आय थिंक मुख्यमंत्र्यांनी पण ह्याचा चांगला सुतोवाच केला. माझ्या मते महाराष्ट्राने केवळ अमेरिकन गुंतवणुकीचे एक ठिकाण न राहता भारत अमेरिका यांच्या पुढील पिढीतील तंत्रज्ञान, व्यवसाय व जागतिक मूल्य साखळ्यांच्या सामायिक सहनिर्माण बनण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातील एक निर्णायक आर्थिक भागीदारी ठरू शकते आणि या संबंधाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नक्की असू शकेल.
1: भारतीय स्टार्टअप्सना अमेरिकन गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी IACC काय भूमिका बजावत आहे?
0: इंडो अमेरिकन चेंबरमध्ये स्टार्टअप्सना डेफिनेटली महत्व आहे. प्रामुख्याने स्टार्टअप्सला कनेक्टिव्हिटी देणं US मध्ये हे कार्य इंडो अमेरिकन चेंबर करतं. मेंटोरिंग असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट करता चॅनल्स ओपन करून देणं असेल किंवा इंडो अमेरिकन चेंबरचं जे अमेरिकेतलं नेटवर्क आहे ते स्टार्टअप मेंबर्सना पण अवेलेबल होतं, त्याचा ते वापर नक्की करू शकतात. चेंबर हे बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणून देऊ शकते आणि स्टार्टअप्सनी त्याचा उपयोग करून घ्यावा, कारण जोपर्यंत ते चेंबरमध्ये येत नाहीत किंवा चेंबरशी संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्यांना ही सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होऊन मला वेळ लागेल. याच्यात दुसरी गोष्ट अशी निर्माण होणार आहे की जे गुंतवणूकदार आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत अमेरिकेतले, त्यांना भारताच्या स्टार्टअप्स, ते भारतातली स्टार्टअप्स पर्यंत पोहोचू शकतात या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जसं मी मगाशी आधी म्हणलं की जे आम्ही डेलिगेशन घेऊन जातो अमेरिकेला, त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्स हे सहभागी होऊ शकतात, जेणेकरून तिकडचे जे इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्टर नेटवर्क्स असतील त्यांच्याशी ते भेटू शकतात, एंटरप्रेन्युअरशी भेटू शकतात आणि त्या दृष्टिकोनात त्यांना मेंटरशिप मिळू शकते, त्यांना इन्व्हेस्टर्स मिळू शकतात आणि त्याचा त्यांना ग्रोथ ऑफ स्टार्टअप्सचा त्यांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल.
1: सर, शेवटचा प्रश्न, भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध येणाऱ्या काळात कोणत्या एका नव्या उंचीवर पोहोचतील असं तुम्हाला वाटतं?
0: मला असं वाटतं पुढे पाहता भारत अमेरिका व्यापार व आर्थिक संबंध अधिक सखोल, विविधता युक्त आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असे होतील. सध्याच्या संबंधांचे रूपांतर अधिक भक्कम व्यावसायिक, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, संस्थात्मक सहकार्य याकडे जातील. लाईफ सायन्सेस, हेल्थ केअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि प्रामुख्याने सप्लाय चेन ही सर्वाधिक क्षमता असलेली क्षेत्र दिसतात. या क्षेत्रात दोन्ही देशांची क्षमता परस्पर पूरक अशी दिसते आणि आय थिंक या कन्व्हेन्शन मधनं गुंतवणूक आणि भागीदारीची व्यावहारिक संधी शोधल्या जातील असं दिसतं. IACCचा दृष्टिकोन हा संबंध अधिक द्विमार्गी बनवण्याचा आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताच्या वाढीत सहभागी करून घेणे तर भारतीय उद्योगांना अमेरिकेत गुंतवणूक, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेणे भारताकडे आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याकरता मदत करणे असं राहील. केवळ जास्त व्यापार नव्हे तर नवी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स असतील, नवीन इन्व्हेस्टमेंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधली स्केलेबिलिटी असेल आणि प्रामुख्याने सप्लाय चेन आणि दोन्ही देशातील रोजगार संधी हे अपेक्षित परिणाम दिसतात. त्यामुळे संमेलन संवादातून विचारांपासून कृतीकडे जाण्याचं व्यासपीठ ठरावे अशी आमची अपेक्षा आहे. जिथून निर्माण झालेली भागीदारी हे IACCचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर भारत आणि अमेरिका संबंधाची पुढील उंची म्हणजे पारंपरिक व्यापारा पलीकडील जाणारी एक व्यापक भागीदारी असेल असं मला वाटतं. आणि याच्यात प्रामुख्याने गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि जॉईंट डेव्हलपमेंट होणारी रिसर्च होणे किंवा R&D असेल याच्यातनं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करणं आणि त्यातनं ऑब्व्हियसली स्टार्टअप्सना त्यातनं मदत होईल, MSMEsना मदत होईल असं आम्हाला वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य,

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर, 28 श्रावण, शके 1948, अर्थात दिनांक 19 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया कापूस पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी. गणेश वाघोळे, तालुका कृषी पर्यवेक्षक, तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या हरिंद्र जाधव यांच्या गीतानं.

सहकाऱ्यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. मंडळी, कोणत्याही पिकासाठी कीड, रोग आणि तण या तिन्ही बाबी उत्पादन घटीची प्रमुख कारणं मानली जातात. त्यांच्या नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये पाठीवरचा पंप किंवा पॉवर स्प्रेअरचा वापर केला जातो. मात्र या कामांमध्ये कष्ट भरपूर लागूनही दिवसभरामध्ये मोजक्याच क्षेत्रावर फवारणी शक्य होते. द्रावणावरील दाब समान न राहिल्यामुळं रसायनांची फवारणी समान होत नाही, त्याचा अपेक्षित परिणामही मिळत नाही. या सर्व अडचणी कमी करणारा पर्याय म्हणून ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअर उपयोगी ठरू शकतो. मंडळी, ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोडलेले असे एक आधुनिक फवारणी यंत्र म्हणजे बूम स्प्रेअर. त्याच्या दोन्ही बाजूंना लांब पंखासारखे लोखंडी पाईप पसरता येतात. त्यावर ठराविक अंतरावर सूक्ष्म नोझल्स बसविलेले असतात. ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टवरून मिळणाऱ्या ताकदीच्या सहाय्यानं उच्च दाबाचा पंप हे द्रव औषध सूक्ष्म थेंबाच्या स्वरूपात संपूर्ण शेतात एकसारखे पसरवतो. या तंत्रज्ञानामुळं केवळ फवारणीचा वेग वाढतो असं नाही, तर रसायन आणि पाण्याची देखील बचत होते. मंडळी, बूम स्प्रेअरची गरज का आहे? तर कमीत कमी श्रमामध्ये जास्त क्षेत्रावर फवारणी करता येते. संपूर्ण शेतात आणि पिकावर सर्वत्र समान प्रमाणात औषध पोहोचतं. फवारणी करताना शेतकरी किंवा मजूर थेट कीटकनाशकांच्या संपर्कात येत नाहीत. एका दिवसात साधारण 10 ते 25 एकर क्षेत्रावर सहजतेनं फवारणी करणं शक्य होतं. मंडळी, या यंत्राची रचना अशी असते. बूम स्प्रेअर ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेजला जोडला जातो आणि ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टद्वारे चालवला जातो. यंत्राचे विविध भाग आणि त्याची तांत्रिक वैशिष्ट्ये ती अशी आहेत. पाण्याची टाकी 250 ते 1000 लिटर क्षमतेची, मजबूत फायबर किंवा केमिकल रेझिस्टंट प्लॅस्टिकमधून बनविलेली टाकी, हायड्रोलिक किंवा पीटीओ पंप ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टवर अर्थात 540 आरपीएमवर चालणारा उच्च दाबाचा पंप, ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूला पसरणारे 10 ते 24 मीटर लांबीचे लोखंडी ॲल्युमिनियम पाईप्स, स्प्रे नोझल्स बूम पाईपवर ठराविक अंतरावर साधारण 50 सेंटीमीटर प्रति अर्धा मीटर बसविलेले फवारणी नोझल्स असतात, प्रेशर रेग्युलेटर आणि गेज फवारणीचा दाब अचूक नियंत्रित करण्यासाठी आणि पाहण्यासाठी बसविलेले मीटर, सक्शन आणि इनलाईन फिल्टर कचरा किंवा गाळ नोझलमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पाणी स्वच्छ करणारे फिल्टर्स देखील असतात. मंडळी, कृषी सल्ला आत्ता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रोशन सातारकर यांच्या आवाजात श्रावण गायकवाड यांचं गीत.

0: मंडळी आताच आपण रोशन सातारकर यांच्या स्वरात श्रावण गायकवाड यांचं गीत ऐकलत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कापूस पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी गणेश वाघोळे, तालुका कृषी पर्यवेक्षक तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेतो आणि मंडळी सध्याला जी आहेत आपली पिकं खूप चांगल्या प्रकारे आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. सोयाबीन आहे, कापूस आहे, ज्वारी आहे, हळद आहे, तूर आहे, असे वेगवेगळी पिकं सध्या तरी चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, आपली शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग म्हटलं की आपल्या पिकावर कीड आहे, रोग आहे हे येणं साहजिकच आहे, हे वेगळं सांगायला नकोच. मंडळी, आपण जेव्हा कापूस या पिकाचा विचार करतो तेव्हा कापसाला आपण पांढरं सोनं म्हणून देखील संबोधतो आणि हे पांढरं सोनं जर चांगलं पिकलं तर नक्कीच पिवळं सोनंसुद्धा आपल्या घरी येतं. त्या अगोदर आपलं हे पांढरं सोनं चांगलं पिकणं हे गरजेचं असतं, तर आपल्या घरी पिवळं सोनं येतं असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, हेच पांढरं सोनं चांगलं पिकलं पाहिजे, याच्यावर कीड येतात, रोग येतात, यांचं व्यवस्थापन झालं पाहिजे, या रोगांचं किडीचं नियंत्रण झालं पाहिजे, या अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण मार्गदर्शन घेणार आहोत गणेश वाघोळे सरांकडून. तालुका कृषी पर्यवेक्षक तालुका अर्धापूर इथं सध्याला वाघोळे सर हे कार्यरत आहेत. तेव्हा आज आपण आपल्या कापूस पिकावरील किडीचं आणि रोगांचं व्यवस्थापन कसं करता येईल याबद्दल आपण सरांकडून मार्गदर्शन घेऊयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं गणेश वाघोळे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आता सांगितल्याप्रमाणे सध्याला जे आहेत शेतकरी बांधवांचे सर्व पिकं चांगलीच आहेत असं म्हणायला हरकत नाही, त्यामध्ये आपलं कापूस पीक सुद्धा खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहे असं एक प्राथमिक दर्शनी तरी वाटतं. परंतु सर, आपण एक बांधावरचे शेतकरी आहात असंच म्हणायला हरकत नाही, कारण शेतकरी आहेत ते त्यांची त्यांच्या शेतीपुरता विचार करतात, परंतु आपण जे आहात आपण आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करताय, सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय आणि त्याच दिशेनं मार्गदर्शन करत असताना आज आपण आपल्या स्टुडिओमधून सुद्धा मार्गदर्शन करणार आहात. तर सर, हे मार्गदर्शन करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपलं हे जे कापूस पीक आहे या कापूस पिकाची सध्याची अवस्था काय आहे? बरं,
1: आपल्याकडे कापसाची लागवड ही एक दोन तीन टप्प्यामध्ये झालेली आहे. एक मध्यंतरी पावसाचा खंड होता, बरेच शेतकरी ही ठिबकचा वापर करून म्हणजे उन्हाळ्यामध्ये जूनमध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये लागवड करतात आणि नंतर पाऊस पडल्यावर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. तर ह्या दोन टप्प्यामध्ये किंवा ह्या दोन कालावधीमध्ये

0: ऊस पिकाची अवस्था आज रोजी काही ठिकाणी वाढीची अवस्था आहे, काही ठिकाणी पाते लागलेत, काही ठिकाणी फुलं पण लागत आहेत, आणि काही ठिकाणी अगोदर लागवड झाली त्या ठिकाणी बोंड पण लागलेली आहेत. आणि कापसाची जी अवस्था आहे किंवा परिस्थिती ही आज रोजी एकदम उत्तम आहे, चांगल्या प्रकारची वाढ वगैरे झालेली आहे. आणि पाण्याचा जो आपण एलनिनोचा विचार केला होता की एलनिनो खंड पडेल किंवा कमी पाऊस पडेल, पण पिकाच्या बाबतीमध्ये पाऊस हा व्यवस्थित पडतो, पिकाला लागतो तेवढा पडतो आणि त्याच्यामुळे पिकाची वाढ ही समाधानकारक आहे.
1: खूप छान, खूप छान. बरं सर, आपण जेव्हा कापूस पिकाचा विचार करतोय तेव्हा सद्यस्थितीमध्ये कापूस पिकावर सर कोणते कोणते कीड आणि कोणते कोणते रोग येऊ शकतात? बरं,
0: सध्याचं जर वातावरण पाहिलं सर तर वातावरण हे दमट वातावरण आहे, म्हणजे पावसाळा आहे पण गरमी पण जाणवते, म्हणजे एकंदरीत वातावरणामध्ये हा दमटपणा आहे आणि हा दमटपणा हा कीड आणि रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असतो.
1: अच्छा.
0: आणि कपाशीमध्ये साधारणतः रस शोषण करणाऱ्या किडी आणि बोंडाळ्या ह्या दोन प्रकारचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो.
1: अच्छा. रस शोषण करणारी कीड आणि
0: बोंडाळ्या,
1: गुलाबी बोंडाळी
0: नाही बोंडाळ्या,
1: बोंडाळ्या. या बोंडाळ्यामध्ये अजून कोणते कोणते प्रकार येतात?
0: बोंडाळ्यामध्ये या तीन प्रकारच्या बोंडाळ्या आढळून येतात, ज्याच्यामध्ये एक ठिपक्याची अळी आहे, दुसरी आहे गुलाबी बोंडाळी आणि तिसरी आहे घाटे अळी म्हणतो अमेरिकन बोलवार, अमेरिकन बोंडाळी. ह्या तीन प्रकारच्या अळ्या आढळून येतात. आणि ह्याप्रमाणेच रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये सुद्धा मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी यांचा पण प्रादुर्भाव आढळून येतो.
1: अच्छा. सर, आता आपण आपल्या कापूस पिकावर जी कीड आणि रोग पडू शकतात त्याच्यामध्ये रस शोषण करणारी कीड आहे आणि गुलाबी बोंडाळी आणि त्यासोबतच इतरही बोंडाळ्या आहेत असं सांगितलं, तर सर रस शोषण करणारी जी कीड आहे या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल? बरं,
0: सध्याची जी अवस्था आहे पिकाची अवस्था पाहिल्यानंतर वाढीची अवस्था आहे पाते फुलं आणि बोंड, म्हणजे हे दोन्ही अवस्था म्हणजे हे रस शोषण करणारी कीड पण आहे आणि बोंडाळ्या पण आहे, अशी अवस्था आहे की याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारची कीड आढळून येऊ शकते.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे व्यवस्थापन हे सुद्धा त्याचं एकत्रित करणंही अपेक्षितच आहे.
1: छान. तसंच गुलाबी बोंडाळीचं सुद्धा व्यवस्थापन त्याच प्रकारे करता येईल?
0: गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन, कारण ही सगळ्यात घातक काळी आहे. आज रोजी कपाशीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान करण्याचं काम या गुलाबी बोंडाळीमुळे होतं. आणि गुलाबी बोंडाळीचं जे काही नियंत्रण व्यवस्थापन करणं आपल्याला अपेक्षित आहे याच्यामध्ये आपण जैविक आणि त्याच्यानंतरच आपण रासायनिक असं व्यवस्थापन करून त्याला नियंत्रण करू शकतो.
1: सर, आता आपण कापूस पिकावर पडणारे जे कीड आणि रोग आहेत हे सांगत असताना कापूस पिकावर जे रोग पडतो तो आहे पातेगळ, हा सांगितलं.
0: पातेगळ वातावरणामुळे, वातावरणात जे काही बदल होतात त्या बदलामुळे पातेगळ होण्याची शक्यता असते. जो वातावरण एकदम बदलतं, अचानक वातावरण बदललं, गरम आणि थंड अशा वातावरणामध्ये पातेगळ ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
1: मग सर, समजा ही पातेगळ होऊ लागली आणि त्यासोबतच इतरही रोग कोणते कोणते पडतात सर?
0: इतरही रोग आहेत त्याच्यामध्ये, जसे की पानं लाल पडतात, त्याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणजे बुरशीचा अटॅक जर झाला, ह्युमिड वातावरणामध्ये बुरशी ही जास्त हे होते, प्रसार होतो तिचा, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा झाडाची पानं ही सुकतात आणि खाली पडतात, तर त्याला आपण काय ठिपके, लाल पानावर ठिपके पडतात,
1: पानावर ठिपके
0: तर त्याला एक बुरशीनाशकाचा स्प्रे करून आपण हे करू.
1: बरं सर, आता हे जे तुम्ही दमट वातावरण झाल्यामुळं पातेगळ सुद्धा होणं शक्य आहे असं म्हणालात आणि कापूस पिकावरील पानावरील ठिपके हाही रोग पडतो, तर सर यांचं व्यवस्थापन कसं करता येईल? बरं, आपल्याला
0: याच्यामध्ये व्यवस्थापन करताना आपल्याला बुरशीनाशक ज्याच्यामध्ये सल्फर सारख्या औषधाचा वापर करून बुरशीचा वापर करता येतो, कारण सल्फर हे बुरशीनाशक म्हणून वापरतात आणि त्याच्या आधारे आपण ह्याचं नियंत्रण करू शकतो. आणि पान हे नेमकं रोगामुळे लाल झालं, ठिपके पडले का, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे याची ओळख करूनच आपण पुढचा त्याचा जो काही फवारणी करणं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे पुढची वाटचाल करू शकतो.
1: छान बरं सर, याचं व्यवस्थापन करत

0: असताना आपल्याला जैविक व्यवस्थापन आहे किंवा अजून हे व्यवस्थापन करताना कोणत्या कोणत्या पद्धतीनं करता येईल सर?
1: कापूस पिकामध्ये जे मी चालू परिस्थितीमध्ये गुलाबी बोंडाळीचं बोलत होतो त्याच्यामध्ये आपण जास्त लक्ष हे जैविक आणि रासायनिक हा शेवटचा टप्पा. आपण जैविक मध्ये आपण गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करू शकतो, व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये सुरुवातीला आपण कामगंध सापळ्याचा जो विषय केला, कामगंध सापळेचा वापर करून जो त्याच्यामध्ये लूर वापरला जातो तो पेक्टिनोफोरा गॉसिपिलस हा लूर वापरून आपण याचं मॉनिटरिंग करू शकतो. त्या मॉनिटरिंगमध्ये जर आपल्याला पतंग हे 10 पतंग सलग 3 दिवस जर आढळून आले तर आपण त्याची आर्थिक नुकसान पातळी झाली असं समजू शकतो. पण हे करण्यापूर्वी आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरी हे परोपजीवी कीटकही आपण त्या शेतामध्ये कार्डच्या माध्यमातून इंट्रोड्यूस किंवा सोडू शकतो, ज्याच्यामुळे तो परोपजीवी कीटक हा गुलाबी बोंडाळीने ज्या ठिकाणी अंडे घातलेत त्या ठिकाणी जाऊन हा त्याच्यात इन्सर्ट होतो आणि ते पूर्ण गुलाबी बोंडाळी नष्ट करतो तिथेच.
0: छान. बरं सर, आता कापूस पिकावर पडणारी जी कीड आणि रोगाचं याच्याबद्दल चर्चा करत असताना याचं नियंत्रण करताना आपण जैविक व्यवस्थापनच्या माध्यमातून हे याचं नियंत्रण आपल्याला करता येतं सांगितलं. बरं सर, रासायनिक पद्धतीनं काही नियंत्रण करता येतं का किंवा ते कसं केलं जाईल?
1: रासायनिक कडे जाण्यापूर्वी जैविकचं बोलतो मी. रसशोषण करणाऱ्या किडीमध्ये सुद्धा आपण जर म्हणजे निसर्गातच हे जर शत्रू कीड असेल तर मित्र कीड सुद्धा ही त्या शेतामध्ये असते. तर त्याच्यामुळे रासायनिक जे काही आपल्याला नियंत्रण करायचे त्याच्या अगोदर जर आपल्या शेतामध्ये आता मावाच्या संदर्भाने एक उदाहरण बोलत असताना जर मोठ्या प्रमाणात ढालकिडा जर आपल्या शेतात आढळून येत असेल आणि जर मोठ्या प्रमाणात आढळून येतोय आणि तो ढालकिडा हा मावाचे जर अंडी नष्ट करत असेल तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा फवारणी करण्याची गरज नाही, कारण वापर शक्यतो टाळावा. आणि आयपीएम मध्ये किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण कमीत कमी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून जे काही नैसर्गिकरित्या साधन सामग्री उपलब्ध झालेली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण हे कीड रोग नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो.
0: सर, मग समजा आपलं पीक जे आहे खूप रोगग्रस्त झालंय आणि आपण म्हणालात की अगोदर जैविक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण निसर्गामध्ये जे आहेत शत्रू किडी सोबतच मित्र किडी पण असतात आणि रासायनिक व्यवस्थापन करत असताना शत्रूही मरतो आणि मित्रही त्याचंही नायनाट होऊ शकतो. तर सर, मग रासायनिक व्यवस्थापन करताना पण काळजी काय घेतली पाहिजे सर? मग
1: रासायनिकचा जर आपल्याकडे जे रस शोषण करणारे कीड आहे मावा तुडतुडे आणि यांचं प्रमाण जर ईटीएल लेवल क्रॉस होत असेल, आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जात असेल, तर अशा परिस्थितीत आणि एक सोबतच वाढ कोणती झाली आपली गुलाबी बोंडाळी, गुलाबी बोंडाळीसाठी आपण कामगंध सापळ्याचा हे केला तर त्याच्यात 10 पतंग जर आढळून येत असतील आणि इकडे जर दमट वातावरणामुळे आपले जर पानं कपाशीचे शेंड्याकडली पानं जर आखडल्यासारखे दिसत असतील आणि त्याचं पान उलटं केल्यानंतर आपल्याला त्या किडीचा रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा परिस्थितीत आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो आपण ही जी काही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी ही आमोशेच्या मागे पुढे 2 दिवस धरून केली तर त्याचा परिणाम हा चांगल्या प्रमाणात आढळून येतो.
0: बरं सर, ही आता आपण अमावस्येच्या 2 दिवस अगोदर किंवा 3 दिवस नंतर म्हणाला तर याचं कारण काय आहे? बरं,
1: याचं कारण असं आहे की हे जे कीटक असतात हे अंधार अंधाराचा जो अमावस्येचा काळ असतो तो अंधारी रात्र असतो. हा काळ हा या कीटकाच्या मिलनाचा काळ असतो आणि याच्यामध्ये मिलन झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये त्याची अंडी ही त्या पानाच्या पानावरती अंडी सोडतात आणि ती अंडी सोडलेली असल्यामुळं त्याच्यातून त्याचे जे काही लार्वे बाहेर येणार आहेत छोट्या छोट्या अळ्या तर ते अळ्या ट्रॅप व्हाव्यात म्हणून आपण त्या पिरियडमध्ये दरम्यानच्या पिरियडमध्ये आपण ते कीटकनाशकाची शिफारस करतो, फवारणीची शिफारस करतो. आणि अगोदर का? तर अगोदर ते विषारी झाल्यामुळे तिथं ते पतंग अंडी घालणार नाहीत 2 दिवस अगोदर आणि मिलन झाल्यानंतर जी अंडी येणार आहेत ती अंडी टाकलेली असतील तर ती नष्ट होत.

0: तील.
1: त्याच्यामुळे हा दरम्यानचा कालावधी आपण शक्यतो आमोशेच्या याच्यामध्ये करावा असंही सांगतो.
0: छान. बरं सर, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की समजा आपण जैविक व्यवस्थापन केल्याच्या नंतरही समजा आर्थिक नुकसानीची पातळी
1: ओलांडली
0: समजा तर आपल्याला रासायनिक फवारणी सुद्धा करणं गरजेचं आहे. सर, मला ह्याच्या पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की फवारणी जी करावी लागते

0: वापर केला जातो आणि ही फवारणी करत असताना जो स्वतः शेतकरी असेल किंवा मजुराच्या हस्ते करून घेत असेल तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काळजी घेतल्या जात नाही आणि ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून त्या मजुराला किंवा स्वतःला इजा होणार नाही, विषबाधा होणार नाही किंवा कुटुंबाचा जो काही आपण करते आहोत तर त्या करत्या माणसाचं नुकसान होणार नाही. तर ही फवारणी करताना काळजी घेतली तर बऱ्याच गोष्टी भविष्यात जे काही नुकसान किंवा अपघात होणार आहे तो टाळता येतो. याच्यामध्ये आपण फवारणी करताना आपल्या डोक्याला रुमाल बांधणे किंवा जो काही एक तर रेडीमेड किट भेटते जी आपण जिथून औषधी घेतली जाते कीटकनाशके घेतली जातात तिथूनच जर ती किट घेतली तर ती रेडीमेड किट भेटते आणि ह्या जरी साहित्य भेटत नसेल तरी आपल्याकडे जे काही उपलब्ध साहित्य आहे जसे की दस्ती असते ती दस्ती आपण तोंडाला बांधणे जेणेकरून नाकातून आणि आपल्या तोंडातून ते कीटकनाशक आपल्या आतमध्ये जाणार नाही. शिवाय आपले जे काही हात पाय उघडे आहेत या भागावर जर आपण तेल गोड तेल वापरलं तर गोड तेल वापरल्यामुळं ते जे काही कीटकनाशकाचं पाणी पडणार आहे ते पाणी आपल्या हातावरून घरून म्हणजे निष्ठून जाईल कारण तेलावर पाणी थांबत नाही ते सरळ जमिनीवर पडून जाईल. आणि त्याशिवाय जे काही फवारणीसाठी साहित्य आपण पंप जो वापरतो तो गळका पंप नसावा, त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स केलेलं असावं जेणेकरून ते पाणी तुमच्या अंगावर पडणार नाही आणि हे अंगावर पडून मग आपल्याला ती केव्हा तरी मग चक्कर येईल आणि नंतर ती जे काही घटना घडणाऱ्या आहेत त्या घटना टाळण्यासाठी जर ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा म्हणजे जे काही आपला भाग उघडा आहे तो भाग झाकूनच आपण आपली फवारणी करावी आणि आपली आरोग्याची काळजी घ्यावी.
1: खूप छान, खूप छान सर. खरंच शेतकरी बंधूंनो आताच वाघोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे कापूस पिकावर कोणते कोणते कीड येते, कोणता कोणता रोग येतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकू, तसंच जैविक व्यवस्थापन करताना आर्थिक नुकसानीची पातळी समजा जर ओलांडली तर त्याचं रासायनिक व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि रासायनिक व्यवस्थापन करत असताना जी आपण फवारणी करतो ही फवारणी करताना सुद्धा आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याबद्दल सुद्धा सरांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मंडळी आत्ताच आपण कापूस पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी गणेश वाघोळे तालुका कृषी पर्यवेक्षक तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकलाकारांच्या आवाजात. यानंतर थोड्याच वेळात 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे.

ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. त्यामुळे त्यातून जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल ओडिशा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली.

नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरु आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज 2ऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र 2ऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडाही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र 2ऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र समाचार संध्या आणि न्यूज ॲट 9 आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता चर्चा का विषय है हे दिल्ली केंद्रावर.